भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 29 दशक तिसरे समास दुसरा सगुण परीक्षाणाम समास समंतर समर्थ रामदास स्वामी महाराज सांगत आहेत संसार हेच दुःखाचे मूळ आहे दुःखाची इंगळी डंख मारू लागते त्यामुळे तळमळ होते मागे गर्भावस्थेची माहिती दिली गर्भवासामध्ये दुःख झाले ते बालक विसरले पुढे दिवसेंदिवस ते मोठे होऊ लागले बालपणी त्वचा कोवळी असते दुःख होतात जीवाची तळमळ होते पण वाचा नसल्याने सांगता येत नाही देहाला काही दुःख झाले भूक लागले की बालक मोठमोठ्याने रडते पण त्याला काय होते काय हवे ते समजत नाही आई वरवर कुरवाळते पण आतमध्ये काय दुखतं आहे ते समजत नाही मातेला हे समजत नसल्यामुळे बालकालाही दुःख होते मग ते स्फुंदून स्फुंदून रडू लागते माता कडेवर घेऊन त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते त्याला त्याची व्यथा समजत नसल्यामुळे खंत वाटते नाना व्याधींची भीती वाटते त्याला काही झाले का या शंकेने तिला दुःख वाटते का रडतो आहे त्याला धक्का बसला का काही झालं का चटका बसला का पडला का काही समजत नाही शरीराचे रक्षण करता येत नाही बालकाला काही करता येत नाही काही चूक झाली तर त्रास होतो नंतर पूर्वपुण्याईमुळे बालक मोठे होऊ लागते मातेला ओळखू लागते दिवसेंदिवस मग माता समोरून दिसली रे दिसली की तो ओरडायला लागतो त्यावेळी त्याला मातेसारखं दुसरं काहीच आवडत नाही मातेशिवाय तो राहू शकत नाही स्मरण झाल्यावर तिचा वियोग त्याला क्षणभरही सहन होत नाही ब्रह्मादिक देव आले किंवा लक्ष्मीने पाहिले तरी देखील त्याच्या आई वाचून त्याला करमत नाही मग ती माता कुरूप असो किंवा कुलक्षणे असो किंवा वाईट असो कशीही असली तरी तिच्यासारखे भूमंडळी कोणीही नाही असे मातेविना ते मूल केविलवाणे होते मातेविना त्याला सगळीकडे कमतरता वाटते तिने रागवलं तरी पुन्हा तिला तो मिठी घालतो मातेच्या जवळ असताना सुख वाटते तिने दूर करताच तळमळ होते अशा प्रकारे माता त्यावेळी अतिप्रिय असते एखाद्या वेळेस मातेला मरण आले तर प्राणी पोरका होतो तो दुःखाने आई आई म्हणून झुरू लागतो आई दिसत नाही म्हणून तो दीनवाणा होतो केव्हा तरी आई येईल अशी आशा त्याला वाटते एखाद्या स्त्रीकडे तो पाहतो पण ती आपली आई नाही असं पाहून त्याचं मन हिरमुसलं होतं तो दीन होतो मातेच्या वियोगामुळे कष्ट होतात मनाला दुःख होते प्रकृती देखील आशक्त होते एखाद्या वेळी माता वाचली तेव्हा तिची आणि लेकराची भेट होते बाळ दिवसेंदिवस मोठा होतो त्याचे बाळपण कमी कमी होऊन तो मोठा मोठा शहाणा होत जातो आई कुठे गेली तर तिची वाट पाहत राहतो आणखी मोठं झाल्यावर त्याला खेळाचा छंद जडतो मुलांचा कळप गोळा करून खेळ मांडतो त्याच्यामध्ये आनंद दुःख व्यक्त करतो आई वडील ममतेने काही शिकवतात ते त्याला काही आवडत नाही त्याला मित्रांची संगत आणि खेळ याचीच चटक लागते मित्रांमध्ये खेळताना त्याला आई आणि वडील आठवत नाही आणि तिचे आई वडील अचानक आले की त्याला दुःख वाटते खेळता खेळता कधी अपघात होतो कधी दात पडतात कधी डोळा फुटतो कधी पाय मोडतो कधी वेड्यासारखा वागतो कधी मस्ती येते मग कधी देवी येतात कधी गोवर येतो कधी डोकेदुखी कधी ताप कधी पोट दुखतं वायूचा गोळा होतो कधी भूत धडकतात जलदेवता त्रास देतात मुंजा झोटिंग करणी म्हसोबा वगैरेचा त्रास होतो दुष्ट वेता ब्रह्मराक्षस चेटूक असं काहीतरी मागे लागतात कोणी म्हणतं वीरदेव कोणी म्हणतं खंडराव कोणी म्हणतं ब्रह्मसंबंध अशा तऱ्हेचा त्रास झाल्यावर काहीतरी करणी केली कोणीतरी साठवायचे नवस चुकले अशा प्रकारचे तर्क कुतर्क केले जातात कोणी म्हणतात हे कर्मभोग आहेत त्यामुळे अंगी नाना रोग जडले मग पंचाक्षऱ्याला बोलवतात मंत्र टाकतात कोणी म्हणतो हा वाचत नाही कोणी म्हणतात हे मरत नाही अशा प्रकारे तो पापामुळे यातना भोगत राहतो गर्भदुःख विसरला तो त्रिविध तापाने पोळला गेला संसार दुःखामुळे प्राणी कष्टी झाला आणि याचाच पुढचा भाग आता आपण ऐकूया पुढील भागामध्ये धन्यवाद.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नामस्मरणात राहणाऱ्यालाच खरं दर्शन होतं. श्रीकृष्ण परमात्म्यांना सुद्धा देह ठेवावा लागलास ना. निराकार असले तरी साकार झाल्यावर त्याला सगळं काही आलंच ना. रूप आलं, गुण आले, सगळं काही आलं. आणि मग व्यवहारामध्ये सर्व करणं आलं. तसंच ते साकारात आले म्हणून त्यांना जाणं हेही आलंच. श्रीकृष्ण व्यवहाराप्रमाणे वागले, वास्तविक पाहता ते आलेही नाहीत आणि गेलेही नाहीत. त्यांना येणं जाणं नाहीच, ते कायमच आहेत. साकाराचं रूप पाहावंसं वाटतं, पण तेच सगळं काही नव्हे हे समजून आपण चाललं पाहिजे. भगवंताला पाहायचं असेल तर त्याला देहात पाहून चालणार नाही, असं श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितलं आणि त्याला ज्ञानानं समजावलं. उद्धवाला हे ज्ञान झाल्यावर त्याने त्याला आता जाऊन गोपींचं समाधान कर असं सांगितलं. त्याप्रमाणे गोकुळात जाऊन तो गोपींना सांगू लागला उद्धव की तुम्ही श्रीकृष्णाला देहात पाहून प्रेम केलं हे योग्य झालं नाही, तुमची चूक झाली. अशा रीतीनं देहाबद्दल त्याने तिरस्कार उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर गोपीने त्याला म्हटलं की तू आपला वेदांत जिथं कोणी नाही तिथं जाऊन सांग. श्रीकृष्णाला देहात पाहून आम्हाला जे मिळालं ते आमचं आम्हालाच ठाऊक आहे, ते तुला मिळणं शक्य नाही. तर गोपीने श्रीकृष्णावर जे प्रेम केलं ते देहाला विसरून केलं. त्याच्यापुढं त्यांनी सर्वस्व तुच्छ मानलं आणि त्यामुळंच श्रीकृष्णालाही गोपींच्यावर तसंच प्रेम करणं भाग पडलं. गोपी त्याला अनन्य शरण होऊन राहिल्या. तसं प्रेम करावं. जो नाम घेतो तोच खरा स्मरणात राहतो आणि त्यालाच खरं दर्शन होतं आणि ते रोज सतेज होतं. देहाचं दर्शन हे विसरणारं असतं, म्हणून नाम घेत राहा म्हणजे खऱ्या दर्शनात राहाल. सगुण मूर्ती नेहमीच आपल्याजवळ राहणं शक्य नसतं, पण तिची खूण भगवंताच्या नामात आहे. म्हणून आपण नाम घेतल्यावर भगवंत आपल्याजवळ आल्यासारखा आहे. भगवंत सगुणामध्ये असताना रावणाची किंवा दुर्योधनाची बुद्धी पालटू शकले नाहीत. सगुण अवतारानं वासना किंवा बुद्धी पालटण्याचं कार्य होऊ शकत नाही. सद्बुद्धी उत्पन्न करण्याचं सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामातच आहे. व्यवहारामध्ये सुद्धा आपण बघतो की रूप गेलं तरी नाम शिल्लक राहतं. म्हणूनच राम कृष्ण इत्यादी सर्वजण शेवटी नाहीसे होऊन केवळ नाम तेवढं शिल्लक राहिलं. नाम हे स्थिर आहे, रूप हे सारखं बदलणारं आहे. कलियुगात सगुण अवतार नसला तरी नामावतार आहे आणि हा नामावतार खरा तारक आहे. नामाकरता नाम घ्या की त्यात राम आहे हे कळेल. भगवंताजवळ काय मागावं? तुझं प्रेम मला लागू दे, एवढंच त्याच्याजवळ मागावं. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार श्रोते हो, मी अरुण सूर्यवंशी.
1: जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेत आपण ऐकणार आहोत प्राध्यापक प्रवीण नवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन, भाग क्रमांक 4. आज आपण ऐकणार आहोत या लेखाचा भाग पहिला. लेखाचं नाव आहे तुमचे मित्र तुमचे भविष्य. घरात कुणी नसलं तर एकट्याला करमत नाही, मग कुठे रेडिओच लाव, टीव्हीच लाव, असं करून माणसाचा आवाज माणसाचे चित्र याची सोबत आपण निर्माण करतो. सुटीमध्ये आपल्या चाळीतले वाडीतले आवडते मित्र कुठे बाहेरगावी गेले असले आणि आपल्याला मात्र कुठेच बाहेर जायचे नसले की त्या सुटीतली गंमतच नाहीशी होते. आपल्याबरोबर हुंदडायला खेळायला मित्र नाहीत ही कसली सुटी. इतकंच काय, लांबच्या प्रवासात गाडीतही स्थिर स्थावर होऊन गाडीने नीट वेग घेतल्यानंतर आपली नजर शोध घेते ते आपल्या बरोबरीचं कुणी आहे का. कुणी नसलं तर मन हिरमुसत, असलं तर त्या नव्या आपल्या बरोबरीच्या वयाच्या मुलाशी कोणत्या युक्तीने ओळख करायची याचा विचार मन करू लागतं. कुठली तरी युक्ती गवसली आणि संवादाच्या पुलाने मैत्री जोडली गेली की बाकी जगाचा विसर पडतो. नव्या गावात सुटीत नातेवाईकांच्या घरी गेल्यावरही आपलं मन नकळत चावून घेतं. दपकत दपकत नव्या सवंगड्यांच्या खेळात आपण सामील होतो. मग सुटीत धमाल रंगते. थोडक्यात काय, कुणाच्या तरी संगतीची आपल्याला ओढ असते. त्यातही ओळखीनं कळतं काही मित्रमैत्रिणीमध्ये आपण अधिक रमतो. आवडी जुळल्या की ते मित्र आणि त्या मैत्रिणी अधिक जवळ येतात. 70-80 विद्यार्थ्यांच्या वर्गातही आपले 4-5 मित्र खास असतात, म्हणजे बाकीचे काही शत्रू असतात असं नाही बरं का. पण सगळ्यांशीच तेवढं आपलं जमत नाही. बालदोस्तांनो, आपल्या कळत नकळत या मित्रमैत्रिणींचा प्रभाव आपल्यावर मनावर पडत असतो. पुष्कळदा तर आपण घरातल्या माणसापेक्षा आपल्या मित्रांमध्ये जास्त वावरतो, जास्त रमतो. या वावरण्यातून आपल्या या घडत्या वयाला आकार येतो. म्हणून आपण कुणाच्या संगतीत आहोत हे वेळोवेळी तपासून घेण्याची आवश्यकता आहे. पूर्वी एक श्लोक मुलांना सांगण्यात येईल, तो कुठल्याही काळामध्ये लागू होण्यासारखा आहे. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा ना वडो. खरोखरच योग्य वयात उत्तम संगत मिळण्यासारखे भाग्य नसते. म्हणून वरील श्लोकात सुद्धा प्रार्थना केली आहे, चांगली संगत लाभावी, गुणीजनांचे बोल कानी यावेत, बुद्धी स्वच्छ व्हावी आणि जगातील वाईटाबद्दल आवडच निर्माण होऊ नये. उत्साही मित्र असतील तर स्वाभाविकच आपणही सळसळतो राहतो, टवटवीत राहतो. आळशी उदास निराशावादी मित्रांच्या स्वभावाची छाया आपल्या कामकाजावर पडते. असा मित्र आपल्या सहवासात आला तर त्याचा स्वभाव आपण बदलावा. आपण उदास होऊ नये. पुष्कळदा आपले मन आवडत्या मित्राचे गुलाम होते, त्याचे कसेही वागणे आपल्याला आवडू लागते, वेळेचेही भान उरत नाही, आपल्या आवश्यक कामाचा क्रम चुकतो, फक्त गण्या एके गण्या तोच महत्वाचा वाटतो. सकाट्या पिटत तासांचं खोबरं होतं, आई बाबा हाक मारून बोलावू लागले तर त्यांचा राग येतो, मित्र महत्वाचे वाटत होय ना. आपल्यासह त्यांचाही वेळ फुकट घालवणारे मित्र आपण ओळखले पाहिजेत. मित्रावर मनापासून प्रेम करतानाही अभ्यासाच्या घरकामाच्या वेळेत तडजोड करून चालणार नाही. परीक्षेच्या निकालानंतर सर्वच मित्रांचा समुदाय उत्तम गुणांनी उत्तीर्ण व्हायला हवा. आपल्या संगतीतच मित्रमैत्रिणीच्या भाषेचाही आपल्या भाषेवर उच्चारावर परिणाम होतो हे लक्षात ठेवा. ती जुनी गोष्ट तुम्हाला माहिती असेलच ना, एकावेळी 2 पोपटांची पिल्लं दोघांना विकली जातात. एक विकत घेणारा गुणी पंडित असतो तर दुसरा विकत घेणारा एक व्यसनी माणूस असतो. काही वर्षांनी आपली पिल्लं किती मोठी झाली हे बघायला तो पोपट विक्रेता जातो तर गुणी पंडिताकडे पोपट एकदम स्वागत करतो, सुस्वागतम, बसा पाणी प्या. त्या विक्रेत्याला खूप बरं वाटतं. तो दुसऱ्या पिल्लाच्या उत्सुकतेने दुसऱ्या इसमाकडे जातो. तेथे जातात खा अडकन एक शिवीस हासडली जाते पोपटाकडून. तो चपापतो, त्याच्या डोळ्यात पाणी येतं. एकाच घरड्यातील 2 पिलं संगतीमुळे कशी झाली ते पहा. जीवन मूल्यांचं अक्षयपात्र या मालिकेमध्ये सध्या आपण ऐकत आहोत घडणाऱ्या मुलांसाठी या प्राध्यापक प्रवीण डवणे लिखित पुस्तकाचे अभिवाचन.
0: तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा.

मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण एकमेकांची मोबाईलवर बोलणं असू दे किंवा प्रत्यक्षात असू दे, पहिला प्रश्न ठरलेला. कशी आहे? मस्त, मजेत, हे उत्तरही ठरलेलं. हळूहळू गप्पा सुरू झाल्या, रंगू लागल्या की काही वेळापूर्वी मजेत असलेली व्यक्ती मग आपल्या मजेतल्या अडचणी, तक्रारी, आयुष्यातली दुःख या सुरांचं गाणं सुरू करतात. मजेत असलेल्या मैत्रिणीच्या मस्तपणाला दुःखाची लागलेली गहिरी किनार गडद व्हायला लागते. आणि मग काय, तुझ्यापेक्षा माझं दुःख कसं मोठं हे सांगण्याचं जणू स्पर्धाच लागते. आणि शेवट कुणीतरी म्हणतं, खरं आहे ग बाई, माझ्या तर आयुष्यात ना सुख कसं ते नाहीच. अगं ते कुणीतरी म्हटलं आहे ना, सुख पाहू जाता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. अगदी तसंच ग बाई, हे म्हणणारी व्यक्ती आणि तिचं ऐकणारी व्यक्ती या दोघींचंही किंबहुना मित्रमैत्रिणींनो आपलं सगळ्यांचंच ह्या बाबतीत अगदी 101% एकमत असतं. बघा पटतंय का? पण आपलं कुठंतरी काहीतरी हे म्हणताना चुकत आहे का? काही गफलत होतीये का? हा प्रश्न माझ्या मनात अनेक दिवस होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं ते माझ्या मावशीने सांगितलेल्या एका गोष्टीतून. एकदा आम्ही गप्पा मारत असताना असंच माझ्या डोंगरा एवढ्या दुःखाचं दुःखायन मी तिच्यासमोर आळवायला सुरुवात केली. मात्र लगेच तिने मला अडवत म्हटलं, हे बघ असं काही नसतं हां, एकतर सुख दुःख प्रत्येकाच्या वाट्याला येतं, निसर्ग नियम आहे तो. हो पण अगं लक्षात

बाबा कोमलस, हा प्रश्न ऐकताच देव म्हणाला, चुकलं बुवा, झाली खरी चूक, हरकत नाही, आपण दुरुस्त करूया. हे बघा, तुम्ही तुमच्या डोक्यावर आणलेलं तुमचं डोंगरा एवढ्या दुःखाचं प्रत्येकाचं गाठोडं तुम्ही इथं खाली ठेवा माझ्या इथं. आणि हो, जाताना असं करा, ह्यातलं तुम्हाला कुठलं पाहिजे ते दुःखाचं गाठोडं घेऊन तुम्ही परत जा. 7 दिवसांनी आपण परत भेटू. 7वा दिवस सुगवला आणि मग प्रत्येकजण पुन्हा आपापल्या डोक्यावरचं दुःखाचं गाठोडं घेऊन हजर. देव पुन्हा हसून म्हणाला, ठेवा आता ते खाली. हो, पण आता परत जाताना कुठलं निवडायचं, तुमचं की दुसऱ्याचं, ते तुम्हीच ठरवा. आपापलं गाठोडं उचला आणि निघा. काय झालं असेल मित्रमैत्रिणींनो? नाही, तुम्ही चतुर आहात, तुम्हाला अंदाज आलाच असेल. अहो, जाताना प्रत्येकाने आपलं जे दुःखाचं गाठोडं डोंगरा एवढं म्हणून ठेवलं होतं ना, ते स्वतःचंच गाठोडं पुन्हा डोक्यावर घेतलं आणि रस्ता धरला. हे असंच आहे मंडळी, माझं दुःख मोठं, मला डोंगरा एवढं दुःख, किंबहुना आयुष्यात सुख किती नगभर आणि दुःख किती पोटभर, ह्या समजात आपण प्रत्येक जण असतो. नव्हे तो आपला अगदी घट्ट विश्वास असतो. आता मला सांगा, ही आपल्या दुःखाच्या एनलार्जिंगची, त्याच्याकडे झूम करून बघण्याची किंवा दुसऱ्यांना दाखवण्याची ही वृत्ती त्याच्याकडे पाहण्याची असते. खरं तर मित्रमैत्रिणींनो, त्याकडे नीट न बघण्याची असते. आता हीच गोष्ट जर आपण उलट्या प्रतिमान करून बघितली तर काय दिसतं? सुख पर्वता एवढे, दुःख जवा एवढे. आणि पण लक्षात कोण घेतं? मित्रमैत्रिणींनो, ही गोष्ट माझ्या लक्षात आली, मला जाणवली ती राजेंद्र खेर यांच्या गीतांबरी कादंबरीतल्या एका वाक्यानं. वाक्य होतं, आपल्याला जेव्हा दुःख नसतं तेव्हा आपण खरं तर सुखातच असतो. गोंधळलात मित्रमैत्रिणींनो? पण बघा, हा सुख आणि दुःख यांचा कालावधी आपण विचार केला तर काय दिसतं? आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये अपघात, घात, व्याधी, आर्थिक अडचणी किंवा अन्य कुठल्याही समस्या ह्या कितीदा उद्भवतात आणि त्या नसतात तेव्हा आपण दुःखात असतो की सुखात? हो, आणि त्या अपघात, घात, आत, आर्थिक अडचणी, ज्या काय असतील, वियोग असेल, या सगळ्या गोष्टी संपल्या की पुन्हा आपल्या आपण कशात असतो? कळलं ना, नक्कीच आपण सुखात असतो, या आपत्ती येण्याआधी आणि येऊन गेल्यावरही. हो, पण आपली गफलत कुठे होते माहिती? मला असं वाटतं, आपण जर विचार केला तर ज्यावेळेला मला अपघात होतो किंवा अन्य काही कारणांनी आपण रुग्ण बनतो, हा कालावधी किती असतो? महिने, 2 महिने, 6 महिने, वर्ष मॅक्झिमम. आयुष्याची वर्ष 70-75, म्हणजे ही 1-2 वर्ष वजा केली तर मला सांगा आपण सुखात असतो की दुःखात? इथं आता ह्या प्रतिमा आपणच आपल्या मनाशी ताडून पाहिल्या तर सुख पाहू जाता जवा पाडे की पर्वता एवढे, हा आपणच विचार करायला हवा. पण लक्षात कोण घेतं? मला वाटतं मित्रमैत्रिणींनो, तुम्ही नक्कीच लक्षात घ्याल आणि तुम्हालाही हे पटेल की आयुष्यातला दुःखाचा काळ थोडा असतो, सुखाचा काळ मोठा असतो, पर्वता एवढा असतो. पण लक्षात कोण घेतं? कारण आपल्या आयुष्याच्या

खात्यात आपण दुःखाचं बाजू ही आपण क्रेडिटला टाकतो आणि सुखाची बाजू दुर्लक्ष करून ते आपल्याला न जाणवून डेबिटच्या कॉलममध्ये टाकतो आणि मग म्हणतो काय, सुख पाहून जाता जवा एवढे दुःख पर्वता एवढे. बघा विचार करून पटतंय का, लक्षात येईल हो, पण लक्षात कोण घेतो. मित्रमैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशाच शेअरिंगसाठी.

0: नमस्कार, मी मोहना कारखानेस सिंगापूर इथून बोलते आहे.
1: चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण जाणार आहोत बर्लिन जर्मनी इथे. मंडळी, आपल्याला बर्लिनमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा अनेक ठिकाणांना भेट द्यायची आहे, पण सर्वात प्रथम मी तुम्हाला जगप्रसिद्ध म्युझियम आयलंड इथे घेऊन जाणार आहे. याचे कारण, यापूर्वी मी अनेक देशात फिरले आहे, सुंदर वस्तुसंग्रहालये पाहिली आहेत, पण एकाच आवारात एकाच ठिकाणी इतकी अप्रतिम वस्तुसंग्रहालयं पाहण्याचा योग प्रथमच आला. भव्य प्रचंड इमारतींचे सुंदर बांधकाम म्हणजे काय असते याचा अनुभव या प्रचंड वास्तू पाहिल्यावर येतो. पॅरिसमधले लुअर म्युझियम देखील अशाच एका अप्रतिम वस्तुसंग्रहालयाचे उदाहरण आहे. इथली पेंटिंग्स आपण आयुष्यात एकदा तरी जरूर पहावीत. असो, या आयलंडला भेट द्यायला आपण बसने, ट्रामने किंवा टॅक्सीनेही जाऊ शकतो. आपल्या खिशाला परवडेल आणि आपल्याकडे किती वेळ आहे या गणितावर आधारित आपले वाहन आपण ठरवावे. बर्लिनचे रस्ते, वाहने चांगल्या स्थितीत असून आपल्याला वेळेवर इच्छित स्थळी पोहोचवतात. जगात जपान इतके वेळेच्या बाबतीत काटेकोरपणे चालणारा देश आढळणे कठीण, पण जर्मनीत सुद्धा हे व्यवस्थापन चांगले आहे. इथली लोकसंख्या मर्यादित आहे, स्वच्छता आणि सुरक्षितता लक्षणीय आहे. मंडळी, गर्दीतही आपले सामान, पैसे सुरक्षित राहते. आता मुख्य विषयाकडे वळूया. ही वस्तुसंग्रहालय प्रशियन राज्यकर्त्यांच्या काळात बांधली गेली होती. सन 1999 या वास्तूला युनेस्कोचे वर्ल्ड हेरिटेज स्टेटस मिळाले आहे. या सर्व वास्तू भुयारी रस्त्यांनी जोडल्या आहेत, बरं का? जगप्रसिद्ध नेफेरतितीचा अर्धा पुतळा इथे ठेवला आहे. त्या न्यूएस म्युझियमपासून आपण पाहायला सुरुवात करूया. माझ्या लक्षात असं आलं की प्रत्येक इमारत ही प्रचंड मोठी आहे. आतमधली दालनं, त्या दालनाच्या भिंती, वर्तुळाकार जिने, वस्तूंची मांडणी, रचना सगळंच अचंबित करणार आहे. शिवाय अतिशय व्यवस्थितपणे एक एक वस्तू मांडलेली आहे. इथे कमालीची सुरक्षितता आणि स्वच्छता पाळलेली असते. फिरून दमल्यावर बसण्यासाठी बेंचेस आहेत, स्वच्छतागृह आहे, भूक लागल्यावर क्षुधा भागवायला मोठे स्वच्छ कॅफेटेरिया आहे. येणारे पर्यटकसुद्धा या सगळ्याचा आदर ठेवत शांतपणे एक एक वस्तू अभ्यासू नजरेने पाहत असतात. हे खरंच कौतुक करण्यासारखे आहे. काहीतरी अर्वाच्य बोलत त्या वस्तूंचा किंवा पेंटिंगचा अनादर करणे अशी खटकणारी गोष्ट इथे कुठेही दिसत नाही, याचा विशेष उल्लेख करावा असे मला वाटते. शिवाय सौंदर्यवती नेफेरतिती अगदी खरीखुरी समोर आहे असा भास अनेकदा होतो. काचेच्या पेटीतले अर्धपुतळे, पेंटिंग्स आणि त्या त्या काळातील धातूच्या दुर्मिळ वस्तू पाहताना तिथून हलूच नव्हे असे वाटते. 18व्या किंवा 19व्या शतकात काही व्यापाऱ्यांकडून अशा दुर्मिळ वस्तू विकत घेऊन त्या इथे प्रदर्शनासाठी ठेवल्या आहेत असे समजले. या वस्तू आपल्याशी बोलतातच जणू. त्या त्या काळातील लोकांचे जीवन आपल्या डोळ्यासमोर येते. मॉनेट आणि कॅस्पर ड्रेव्हिड फ्रेडरिक यांचे काम तर पाहतच राहावेसे वाटते. बोर्ड म्युझियममधले धातूचे आणि विविध प्रकारचे स्थापत्यशास्त्र मनाला भुलवणारे आहे. शिवाय इजिप्तच्या हजारो वस्तू, ज्या दागिने, घरातील वस्तू, मृत व्यक्तींचे सांगाडे, ममीज, हे सगळं पाहताना आपण इथे वस्तुसंग्रहालयात आहोत हेच मुळी विसरायला होते. मुळात या सर्व वस्तूंचे कलेक्शन एका छपराखाली करणे ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्यातून त्याची निगा ज्या तऱ्हेने राखली गेली आहे ते वाखाणण्यासारखे आहे. मंडळी, या आयलंड सभोवताली असणारे रमणीय वातावरण, संथ वाहणारी स्प्री नदी, रंग बदलणारे आकाश आणि आपल्याकडे रोखून पाहणारा सूर्य, या निसर्गाच्या जिवंत कलेला पाहताना या आयलंडवर 5-5.5 तास कसे निघून जातात हेच कळत नाही. मी सुद्धा वेळेचे भानच न ठेवता सावकाश एक एक किमती वस्तू पाहत पाय खूप दुखेपर्यंत आणि मनाचे पूर्ण समाधान होईपर्यंत फिरत राहिले. पूर्ण बेचिराग झालेल्या बर्लिनने पुन्हा दिमाखात उभे राहत उभ्या केलेल्या या वास्तूला मनोमन दुवा देतच मी बाहेर पडले. माझ्या या छंदाला पूर्ण अनुमती देणारे मिस्टर कारखानेसुद्धा शांतपणे मला सर्व पाहून देत स्वतःही या भ्रमंतीचा आनंद घेत होते. त्याचप्रमाणे तुम्हीही घ्याल अशी मला खात्री आहे. खरं तर बर्लिनमधले सर्वात आनंद देणारे स्थळ म्हणजे म्युझियम आयलंड असंच मी म्हणेन. सध्या पर्गॅमम आयलंड हे दुरुस्तीसाठी बंद ठेवले आहे, पण मंडळी बाकीच्या वस्तूसंग्रहालयाला तुम्ही जरूर भेट देऊ शकाल. आजची ही भ्रमंती आपल्याला आवडली असेल अशी आशा करते आणि इथेच थांबते. यापुढील भागाला भेट देण्यासाठी भेटूया याच वारी याच वेळी. नमस्कार. नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी मोहना कारखानेस सिंगापूर इथून बोलते आहे.

0: एकदा फुलांची भरली शाळा, बघता बघता सारी फुलं झाली गोळा, ठुमकत ठुमकत आली चमेली सायली, लाजून जाई जुई दारातच उभी राहिली, मोगरा दरवळा घेतले लक्ष वेधून, अबोली जणू उभी बाजूला उठंगून, पारिजात कुंद चाफानी चांदणी, शाळेत झाली फुलांची पटापट उजळणी, गुलाबराव मास्तर उभे होते ऐटीत, शेवंती म्हणाली गुरुजी बघा किंवा पाटीत, सूर्यफूल म्हणाले मी लिहिते आहे पाडे, कोरांटेने पाटी दाखवताच घेतले आडे वेडे, बकळूने तर केले सरावणार प्रेमाची शिंपण, गुंग्यानेच वाजवली की तेवढ्यात घंटा घणघण, प्रेम आणि आनंद वाटण्याचा घेतला सर्वांनी वसा, जगभरातील सारेच फुले म्हणतात हसा हसा ओ हसा हसा, बाळांनो मात्र तुम्ही एकूण किती फुले आहेत ते मोजत बसा बरं काय मंडळी आजीने एकदम कोडच घातलं की आज हो आल्या आल्या, नाव सांगितलं नाही कारण गरजच नाही, कोण आहे तर रविवारी 10:30 आला तुम्हाला माहिती आहे हो की नाही, म्हणून मग फुलांचं गाणं तुम्हाला आधी मी वाचून दाखवलं माझ्या पुस्तकातलं हो, संस्कार नावाचंही माझं पुस्तक आहे, आणि फुलं म्हणतात हसा हसा फक्त हसा हो, बघा किती फुलं आहेत हो बाई, तुम्हाला मोजायला सांगितले चमेली आहे सायली आहे मोगरा आहे अबोली आहे पारिजात आहे कुंद चाफा चांदणी बापरे बापरे बापरे, गुलाबराव मास्तर आहे शेवंती आहे सूर्यफूल आहे कोरंटी आहे बकुळ आहे बापरे, मग मोजत आहे ना फुलं, नुसती फुलंच मोजायची का मग मग काय करायचं, प्रत्येक फुल काय सांगतं हो, प्रत्येक फुलाचं काय वैशिष्ट्य आहे हो, साईबाबांना विचारायचं आहे कुंद कसा दिसतो पारिजात कशी किती सुंदर दिसतो, चाफाने चांदणी सुद्धा सुंदर असतात हो की नाही, आणि गुलाबराव असतात फार आवडतात आपल्याला, आणि सूर्यफूल तर सूर्याच्या आयटीत जिकडे जिकडे सूर्य जाईल तिकडे तिकडे आपलं तोंड वळवतो बापरे, किती छान सूर्यावर किती प्रेम, सूर्याच्या दिशेने तोंड वळवायचं हो, बकुळ फुलं तर खूप आवडतात आपल्याला हो की नाही मंडळी, पारिजात जेव्हा ओघळतो जेव्हा अंगणात सडा पडतो तेव्हा बघत राहावं, इतकी नाजूक फुलं आहेत इतकी नाजूक फुलं आहेत एवढी सुंदर आहेत, थोड्या वेळाने त्याचा आपोआप पाणी व्हायला लागतं, एवढी नाजणुकाई पाण्याची बनलेली असावी, सौंदर्या तर हात कोणी धरणार नाही, केसरी देख नाजूक पाकळ्या पांढऱ्या शुभ्र अशा, मी तुम्हाला म्हणते अहो कोणतं फुल सुंदर नाहीये प्रश्न कसा आहे बघा माझा, कोणतं फुल सुंदर नाहीये काय तुम्ही म्हणाल असं कसं मॅडम, सगळीच फुलं सुंदर आहेत, तुम्ही जेव्हा बाभळी एखाद्या बाभळीजवळ जाऊन पहा, पिवळा धमक गेंद असतो एवढासा छोटासा त्याला बारीकशी काठी असते, आणि ते फुल तोडून जरा तुम्ही हातात घ्या बरं का मंडळी, हो खूप बाभळी असतात रस्त्यावरती, आपण जातो पण बाभूळ म्हणून झिटकारतो नाक मुरडतो लक्ष देत नाही, पण जेव्हा ती फुलते तिच्यावरची जी गेंद आहे ते इतके मखमली असतात हाताला लावलं की मलमलच जणू काही, आम्ही लहान होतो ना मंडळी आम्हाला काय तुमच्यासारखा मोबाईल नव्हता, शहरातले गेम्स नव्हते, कॅरम नव्हता, पत्ते नव्हते, आम्ही काय करायचो सागर गोट्या खेळायचो, बाहेर पळायचो, शेताडीमध्ये बाजूला जायचो, त्याला सांबार कांडा लावला असं शेताला, त्याचे लाल बोंड असतात ते बघणार ते तोडून खाणार हो, आणि आजूबाजूला काय काय दिसतात कोणकोणती फुलं आहेत सुगरणाचं घरट आहे की नाही, अहो रस्त्याच्या कड्याला बाभू तर असतेच असते पण गवतामध्ये नाजूक उंच दांड्याची टणटणी नावाची छोटी बारीक पिवळसर हिरवी फुलं असतात अगदी नाजूक, वाऱ्यावर इतकी छान डोलतात काय सांगू तुम्हाला, बसतात आणि सौंदर्य म्हणाल एवढं नाजूक आहे, पाकळ्या म्हणाल इतक्या बारीक आहे की कोणाच्या लक्षातही येऊ नये, पण हे गुच्छच्या गुच्छ जेव्हा पाऊस पडल्यानंतर गवत वाढतं त्या गवतामध्ये या दांड्या वर येतात आणि अशा काही डोलतात त्या की विचारू नका, लहानपणी आम्ही जे सगळे बघितलंय ते मनावर कोरलं गेलेलं आहे, ते आम्ही कधीही विसरू शकत नाही. म्हणून तुम्ही सुद्धा असं निसर्गातलं बारीक सारीक सौंदर्य नजरेने टिपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नुसतं सौंदर्य टिपूनही उपयोग नाही, ते सौंदर्य बघताना थोडा विचारही करायचा असतो. उदाहरणार्थ ही फुलं आहेत, वऱ्यावर डुलतात, दिवसभर आनंदात दिसतात, आपल्याला आनंद देतात, संध्याकाळी मलूल होतात, पाकळ्या मिटून जातात आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं निर्माल्य होतं, म्हणजे काय, झाडात तळी ते गळून पडतात. बघा अवघ्या एका दिवसाचं आयुष्य किती, फक्त एका दिवसाचं. पण या एका दिवसात उमलल्यापासून मिटेपर्यंत ते जे सौंदर्य आहे उधळून टाकतात, दुसऱ्याला देतात. भुंग येतात, रस चोखतात, फुलपाखरं येतात, फुलावर बसतात, मधच चोखतात आणि ही फुलं त्या भुंग्यांशी, मधमाशांशी, फुलपाखरांशी गट्टी करतात. असं म्हणतात का, अरे माझं मध घेऊ नको, हे माझं आहे, अरे माझ्याकडे बघू नका, मी सुंदर आहे, मला दुष्ट लागेल. अजिबात नाही, त्यांचं जगणं पूर्णपणे दुसऱ्यांसाठी आहे, इतरांसाठी आहे, इतरांना आनंद देण्यासाठी आहे. असंच आपण यांच्याकडून शिकलं पाहिजे. फुलं बघतो, खसखस तोडतो, सुरगाळून टाकतो, फेकून देतो, कसलं हे अडदांड. पण अहो त्यांना झाडावर राहू द्या, किती सुंदर दिसतात, किती नाजूक असतात, कशा हसतात, कसे डुलतात, आपल्याशी बोलतात, आपल्याला आनंद देतात. मग अशा फुलांकडे बघून जे सृष्टी सौंदर्यात भर घालतात, मनुष्य प्राणाला आनंद देतात, अशा फुलांना चुरगळून टाकून फेकून द्यायचं का, अजिबात नाही. ज्या ज्या गोष्टी सृष्टीतल्या आपल्याला आनंद देतात त्या आपल्यासाठी आहेत, देवबाप्पाने निर्माण केलंय. देवबाप्पाने किती हजारो लाखो गोष्टी निर्माण केल्या आहेत आणि व्हरायटी म्हणाल ना तर निसर्गा इतकी कुठेच नाही, कुठेच नाही. एक रंग दुसऱ्यासारखा नाही, लाखो रंग आहेत, लाखो फुलं आहेत. भारतातली वेगळी आहेत, परदेशातली वेगळी आहेत. लाखो पक्षी आहेत, भारतातले वेगळे आहेत, परदेशातले वेगळे आहेत. इतके सुंदर आहेत, इतके सुंदर आहेत की कापडवाल्यांनी डिझाईन त्यांच्याकडून शिकावं. हो मी अलीकडे पक्ष्यांचे व्हिडिओज पाहिले, बापरे काय सुंदर आहे तो, काय त्यांचे रंगरंगोटी आहे, काय त्यांचे ठिपके आहेत आणि काय त्यांचे नखरे आहेत. असे काही नाचतात की मन जडतं हो त्यांच्यावर, पायाने छिनछिन छिनक काय करतात, माना काय वेळवतात, बोलतात किती गोड. हो म्हणून म्हणते तुम्हाला, फुलांकडे आनंदाने बघायला शिका, त्यांच्याकडून आनंद घ्या आणि असाच आनंद मी इतरांना देईल अशी खुणगाट मनाशी बांधा. हो हा जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही. बघा एका दिवसाच्या आयुष्यामध्ये फुलं पूर्ण जगाला आनंद देतात, सुगंध देतात, वारा तो सुगंध आपल्यापर्यंत पोहोचवतो. आपण वा किती छान चाफा आहे, कवटी चाफा, अहो काय सुंदर सुवास आहे त्याचा. हो चांदणीची फुलं वास नाही दिसतात, किती सुंदर. आपण काढतो आणि देवाला वाहतो. कोरांटी सुद्धा किती सुंदर असते, पांढरी असते, निळी असते, केसात माळली की सुंदर दिसते. गुलाबाचा तर काय प्रश्नच नाही, गुलाबावर सगळेच प्रेम करतात. म्हणून सांगते तुम्हाला की फुलं आपल्याला प्रेम करायला शिकवतात. आपण फक्त बघून घ्यायचं सोडून द्यायचं का, नाही, आपण काहीतरी शिकायचं असतं. सृष्टीतली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक प्राणी, प्रत्येक पक्षी आपल्याला काहीतरी शिकवतो. हो फुलं प्रेम करायला शिकवतात, सुंदर दिसतात, आनंद देतात आणि सांगतात की आमच्यासारखे आनंदी राहा, आमच्यासारखे हसा डुला, आमच्यासारखं प्रेम करा. हो एक दिवसाचं काय, एक वर्षाचं काय, 100 वर्षाचं काय, आयुष्य हे लांबलचक नसावं, थोडंसं असलं तरी ते सुंदर कसं करता येईल, इतरांना कसं काही देता येईल, किती जगला यापेक्षा कसा जगला हो, आपले देशभक्त किती नाही जगले, कसे जगले, देशासाठी जगले, म्हणून ते आजही मेलेले नाहीत। बाबू गेनू आजही आहे, भगतसिंग आजही आहे, सावरकर आजही आहेत, हमेश्वर लोक त्यांना नाही। म्हणून देवाने हे जे तुम्हाला अनमोल आयुष्य दिलंय, हे अनमोल आयुष्य थोडंफार तरी इतरांसाठी खर्च करता आलं पाहिजे। मी मी मी आणि मी काही उपयोग नाही। तुम्ही आला आहात तर फक्त स्वतःवर प्रेम करू नका, इतरांवरही प्रेम करायला शिका। मग काय मंडळी, मुलं काय शिकवतात, इतरांवर प्रेम करायला, इतरांना सुख द्यायला, दृष्टी सुख। फुलांना काय देता येतं, दृष्टी सुख देता येतं, काय देता येतं, सुगंध देता येतो। येऊला असा जीव आहे, पण एका दिवसात जगाला कसं सुखी करता येईल, कसं आनंद देता येईल, माझ्याकडून काय मी देऊ शकतो याचा विचार करत ते जगतात, आणि एका दिवसातच आयुष्य संपलं तरी दुःख मानत नाही। ओ काही फुलं नशिबानं असतात, देवाच्या पायावर जातात, देवाच्या गळ्यात बिलकतात, काही फुलं दुर्दैवी असतात, प्रेतांवर जातात, स्मशानात जातात। पण फुलं कधी म्हणतात का, मृत व्यक्तीच्या गळ्यात मी पडलो, मी देवाच्या गळ्यात का पडलो नाही, त्यांचं ते कामच नाही। त्यांची जिथे जिथे जशी गरज आहे तसं तसं त्यांना वापरलं जातं। ते वधूवरांच्या गळ्यात पडतात, हो की नाही, आपल्या केसात त्यांना माळतं, देवाच्या गळ्यात सुंदर माळ दिसते की या आपल्याला आवडते। सभागृहात जातात, नेत्यांच्या गळ्यात जातात, गुंडांच्या गळ्यात जातात। पण फुलं कधी तक्रार करतात, मी गुंडाच्या गळ्यात का पडलो, मी प्रेताच्या गळ्यात का पडलो, मी देवाच्याच गळ्यात का पडलो नाही, नाही मुळीच म्हणत नाही। तुम्हाला जे काम दिलं आहे, तुमचं काम आहे सुंदर दिसणं, मग ही सुंदर दिसणारी फुलं कोणतेही तक्रार न करता त्यांचा जसा वापर होईल तिथे तिथे ते सौंदर्य वाढवण्याचं काम करतात, तिथे तिथे ते पावित्र्याची शिंपण करतात। बघा, एक छोटस फूल त्याच्या छोट्याशा आयुष्यात किती महान काम करून जात, आणि आपण एवढं मोठं आयुष्य, भलं मोठं आयुष्य, एवढ्या मोठ्या आयुष्यात जर आपण काहीही काम केलं नाही तर आपला जन्म व्यर्थ आहे। सृष्टीतील प्रत्येक गोष्ट तुम्हाला काहीतरी शिकवते हो, लक्षात घ्या। पक्षी सांगतात गोड बोला, आनंद द्या, हो कुणाच्या आध्यात नाही, मध्यात नाही। लवकर उठतात, लवकर झोपतात, पहाटे लवकर उठतात, 3:30-4 त्यांची सकाळ सुरू होते। एवढे गोड बोलतात, एवढे गोड बोलतात, इतक्या शिट्ट्या घालतात की आपण ऐकतच राहावं। बघा, पशुपक्षी, फुलं, पानं, अहो नुसतं हिरवंगार झाड दिसलं ना तरी आपल्याला आनंद होतो, म्हणतो वा किती सुंदर रंग आहे। आता सध्या पाऊस पडतोय, उशिराच आले पाऊस महाशय, पण तरी पहिला पाऊस पडला रे पडला की जमिनीतलं गवत असं काही फुलावरून वर येतं, या 8 दिवसात त्याची मखमली गादी रस्त्याच्या कडेने हो, जिथे जिथे माती आहे तिथे तिथे हे गवताचे गालीचे तयार होतात। बघताय तुम्ही, रस्त्याच्या कडेला फुटपाथ असतो, थोडीशी माती असते कुठे कुठे, या मातीत पडलेलं बी जणू पावसाची वाट बघत असते। एरवी कितीही पाणी घाला हे गवत फुलून येत नाही, पण पहिला पाऊस होताच असं काही फुलतं, देवाचे आभार मानतं ते की देवा अरे तुझीच वाट बघत होतो, पावसा तुझीच वाट बघत होतो, आणि जमिनीत पडलेलं हे बी मागच्या वर्षाचं जमिनीत गडप झालेलं टरारूनवर येतं, आणि झाडांबरोबर रस्त्याच्या कडेलाही या गवतांच्या गाद्या तयार होतात, आणि त्याच्यावरून आपण चालतो। हे गवत जेव्हा वाढतं सकाळी धवबिंदू त्याच्यावरती पडतात, सूर्याची किरण पडतात आणि या दवबंदीची किरण पडताच त्या गवतावरती एवढे सुंदर दिसतात, त्यावरती किरण पडले की दो बिंदू लकाकतात आणि आपलं लक्ष वेधून घेतात. बघा, मी गवत आहे, मी दुर्लक्षित आहे, माझ्यावरून तुम्ही चालता, माझी काहीही तक्रार नाही, मी मुळीच तक्रार करत नाही, मला देवाने जसं ठेवलंय तसं मी राहतो. बघा, मी आता उंच झालो, माझ्यावरती दो बिंदू पडले, वारा बघा कसा खेळवतोय मला, कसा हलवतोय मला, दो बिंदू बघा किती छान चमकत आहेत, सूर्याची किरण त्यातनं परावर्तित होत आहेत आणि मी सुद्धा दुर्लक्षित गवत, दवबिंदू पडल्यानंतर मी जरी दुर्लक्षित असलो तरी तुमचं लक्ष वेधून घेतो आहे. अर्थात हे जे मी सांगते आहे हे बघण्याची दृष्टी हवी. सृष्टीत प्रत्येक ठिकाणी काय दडलंय, कुठे काय दिसतंय, कोणत्या गोष्टीचा काय अर्थ आहे, आपल्याला कोण काय काय देतं आहे हे समजण्याची सुद्धा दृष्टी लागते. परवा आम्ही आमच्या बायका आपल्या लेडीजचा साहित्य सखी ग्रुपचा आमचा एक आश्रमशाळेमध्ये कार्यक्रम होता, तो कार्यक्रम आटोपल्यावरती आम्ही चंद्रेश्वरी महादेवाच्या डोंगरावरती चांदवडला गेलो. काय सांगू मंडळी तुम्हाला, उंच डोंगरावरती तिथे पठार आहे आणि आजूबाजूला चांदवडचे सगळे डोंगर आहेत, मोठे मोठे म्हणजे चांदवडचे डोंगर माहिती आहे तुम्हाला, मोठे मोठे आहेत. आणि वरती उंच डोंगरावर गेल्यानंतर सपाटीवरती एवढी गर्दी होती लोकांची, बापरे बापरे, वाहनच वाहन, ते सरोज इतकं सुंदर आहे काय सांगू तुम्हाला. वाहन तळाला जागा मिळत नव्हती लोकांना गाड्या ठेवायला, कुटुंबेच्या कुटुंबे त्या चंद्रेश्वरी महादेवाच्या डोंगरावरती आले होते. महादेवाचं मंदिर तर छान आहेच पण त्या वरती पठारावरती गेल्यावर तर भुरभुरू पाऊस पडत होता आणि त्या भुरभुर पावसाचा एक पडदा धुक्याचा एवढा मोठा पडदा, प्रचंड पडदा की जणू काही आम्ही बर्फाच्या डोंगरावर आहोत असं मला क्षणभर वाटलं. मी ज्या झाडाच्या खाली पारावरती छत्री घेऊन बसले होते, बाजूला जर टाकली तर एकही डोंगर मला दिसेना. सगळे भुरभुरणाऱ्या पावसाच्या धुक्यामध्ये गुडूप गुडूप म्हणजे अगदी गुडूप, फक्त फक्त फक्त पांढरा पडदा. अरे बापरे, आता सुद्धा ते सुंदर दृश्य माझ्या डोळ्यासमोर दिसत आहे. भरारणारा वारा होता, पावसाचे तुषार होते, तरीही सगळी मंडळी डोंगरावर आलेली, कुणीही एका जागी बसली नाही. भुरभुर त्या पावसात छत्री न घेता ही सगळी हौशी मंडळी डोंगरावरती त्या सुखद पडद्याचा, धुक्याच्या पडद्याचा, सृष्टी सौंदर्याचा आस्वाद घेत होते. हो, सर्वत्र सर्वत्र माणसं विखुरली होती भर पावसात, कोणी फोटो काढत होते, चिंब भिजत होते, धावत होते, पळत होते, जणू काही सौंदर्याने त्यांना वेड केलं होतं, इतकं ते सुंदर दृश्य होतं. मीही अजून तिथे गेले नव्हते. चांदवडच्या घाटातला आमच्या 56 फेऱ्या आतापर्यंत झाल्या असतील. देवीच्या मंदिरात आम्ही खूप वेळा गेलो रेणुकाचं दर्शन घ्यायला, पण हा वरती चंद्रश्री डोंगर आहे तिथे गाड्या जातात हे मला आता अलीकडेच कळलं होतं. नशीब असं की त्या दिवशी आमच्या साहित्य सखीची सहल नेमकी त्या डोंगरावर गेली आणि आम्ही धन्य झालो. हो, धन्य झालो. भुरभुरणाऱ्या पावसात धुक्याच्या पडद्यात त्या डोंगरावरती स्वतःचं अस्तित्व विसरून जाण्यात जो काही आनंद आम्हाला मिळाला तो अवर्णनीय आहे, शब्दात तो मला सांगता येणार नाही, इतका सुंदर आहे. म्हणून तुम्ही सुद्धा एखाद्या रविवारी, हो रविवारशिवाय आपल्याला सुट्टी नसते, एखाद्या रविवारी तुमच्या आई पप्पा भाऊ बहिणी कुटुंबीय यांच्यासह चंद्रेश्वरी डोंगरावर जा आणि तिथल्या सृष्टी सौंदर्याचा आस्वाद घ्या, डोळा भरून ते बघा, नाचा बागडा, असा सल्ला मी तुम्हाला देईन. काय मग जाणार ना, आजीचं तुम्ही ऐकता. हो, आजी चांगल्या चांगल्या गोष्टी सांगते, चांगल्या चांगल्या गमती सांगते, चांगल्या चांगल्या चांगली चांगली गाणी म्हणते. हो की नाही, आता फुलांचं किती छान गाणं आपण
1: ऐकलं की नाही? हो, पूर्वी काय होतं माहितीये तुम्हाला? प्लास्टिकच प्लास्टिक जिकडे तिकडे असायचं. हो, हल्ली आपण थोडे शहाणे झालो आहे. प्लास्टिकवर बंदी आली आहे तरी आपण प्लास्टिक वापरत नाही असं नाही. आपण चोरून लपून ज्याच्यावर बंदी आहे असं प्लास्टिकही आपण वापरतो. मी का विषय काढला तुम्हाला हा प्लास्टिकचा? अशासाठी काढला, जेव्हा केव्हा तुम्ही एखाद्या सौंदर्य स्थळी जाता त्या ठिकाणी सौंदर्याचा आस्वाद घेताना अशा सौंदर्य स्थळाचा अपमान करू नका. हो, तुमच्या जवळच्या प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या बॅगा, जे काही तुम्ही नेलं असेल, खाण्याच्या डिशेस असतील, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या असतील, कृपया त्या सगळ्या आपल्या घरी घेऊन यायच्या. हो, आपल्याकडे गाडी असते, डिकी असते, पिशव्या असतात. तो एवढा सुंदर डोंगर घाण केला तर पुढच्या वेळी जायला शरम वाटेल, इतकी घाण तिथे झालेली असेल. एकाने कचरा टाकला, रे टाकला, दुसऱ्या त्याने टाकलाय, मी काबरा नको टाकू. चांगली गोष्ट करायला माणूस मागे राहतो, पण वाईट गोष्ट, वा हा त्याने घाण केली, मग मी टाकले, काय फरक पडतो? फरक पडतो. एकाने केलेली कृती हजारांनी केली की ती पर्यावरणाला अत्यंत घातक असते. हो, म्हणून चंद्रेश्वरी डोंगरच नव्हे, तुम्ही जिथे जिथे सहली झाल. हो, आता पावसाळ्याच्या सहली फार निघतात. पावसाळ्यात मका खायला, बुट्टा खायला, बाहेर फिरायला, मजा करायला, पाण्याचे धबधबे बघायला, हो ठिकठिकाणी गर्दी मी बघते आहे. जिथे जिथे पाण्याचे ओघळ झरे आहेत, प्रपात आहेत, त्या त्या ठिकाणी पर्यटकांची प्रचंड गर्दी आहे. असू द्या, सौंदर्याचा आस्वाद घ्यायचाच असतो, पण तो आस्वाद घेताना आपल्याकडून निसर्गाची हानी होणार नाही हे बघणं आपलं काम आहे. निसर्ग आपल्यासाठी आहे, तुम्ही त्याची हानी कराल तर तो तुमची प्रचंड हानी करतो. हो, आपण झाडं तोडली, डोंगरावरची दऱ्या कोसळायला लागल्यात, पावसाचे लोटच्या लोट डोंगरावरची माती वाहून येतात आणि आपली घरं, दारं, गाड्या, गुरं, ढोरं सगळे पावसात वाहून जाताना आपण बघतो आहोत. ही कोणाची चूक आहे? डोंगराची चूक नाही, निसर्गाची चूक नाही, ही आपली चूक आहे. अतोनात झाडी तोडल्यामुळे डोंगर खिळखिळे होतात, त्याच्यात पाणी मुरत सैल होतात, ते ती माती भिजली की ती वाहू लागते आणि मग अख्खा डोंगर, अख्खा कडा मातीसहित, झाडांसहित प्रचंड पावसाच्या लोटाने जमिनीवर येतो ना, आपल्या सकट आपल्या घरदाराला वाहून घेऊन जात. बघा, आपली चूक निसर्गाला किती घातक ठरते, आपल्या जीवनाला घातक ठरते, आपला आपल्याला नाशकारक ठरते. ही चूक निसर्गाची नाही तर आपली आहे. म्हणून आपण झाडे लावली पाहिजेत, ती वाढवली पाहिजेत, डोंगर खच्चीकरण नाही केलं पाहिजे. अहो, हे आहेत तसे राहू द्या, की निसर्गाचे पूजक आहेत, निसर्गाचे दूत आहेत, आपल्याला सौंदर्य देण्यासाठी ते आलेले आहेत, आपल्यासाठी ते आहेत. आपण त्यांचा उपभोग घ्यायचा आहे, त्यांचा सर्वनाश करायचा नाही. काय मुलं, काय मुलांना मग काय कळलं? फुलांसारखं हसायचं, डुलायचं, नाचायचं, आनंद द्यायचा. आपल्या वाटाला जे काही आयुष्य आलेलं आहे ते माहीत नाही किती आहे, पण जे आहे त्याच्यात प्रत्येक दिवशी आपल्याकडून काही चांगली कृती घडेल, घडली की नाही याचा शोध घ्या. आज संध्याकाळपर्यंत मी काय चांगलं केलं, मी कुणाला मदत केली का, मी कुणाला आनंद दिला का, हे तपासून बघा. आणि तुम्ही जेव्हा हे तपासून बघाल तेव्हा तुम्हाला आनंद होईल आणि दुःखही होईल. अरे रे, मी आज जशी भांडलो, अरे रे आईला मी आज रागवलो, अरे रे मी रस्त्यात कचरा टाकला, अरे रे मी फूल चुरगाळलं. हो, नक्की वाटेल तुम्हाला. मग असा पश्चाताप करण्याची वेळ येऊ द्यायची नाही. हो की नाही? हो, खूप काही तुम्हाला सांगितलं मी आज बेटांनो. तुम्ही लहान आहात म्हणून चांगल्या गोष्टी शिकून घ्या, त्याच उपयोगी पडतात. कळलं मग? जाऊ आता बाबांनो, बाय बाय.

भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 29, दशक तिसरे, समास दुसरा, सगुण परीक्षाणाम समास। समंतर समर्थ रामदास स्वामी महाराज सांगत आहेत, संसार हेच दुःखाचे मूळ आहे, दुःखाची इंगळी डंख मारू लागते त्यामुळे तळमळ होते। मागे गर्भावस्थेची माहिती दिली, गर्भवासामध्ये दुःख झाले ते बालक विसरले, पुढे दिवसेंदिवस ते मोठे होऊ लागले। बालपणी त्वचा कोवळी असते, दुःख होतात, जीवाची तळमळ होते, पण वाचा नसल्याने सांगता येत नाही। देहाला काही दुःख झाले, भूक लागले की बालक मोठमोठ्याने रडते, पण त्याला काय होते, काय हवे ते समजत नाही। आई वरवर कुरवाळते, पण आतमध्ये काय दुखतंय ते समजत नाही। मातेला हे समजत नसल्यामुळे बालकालाही दुःख होते, मग ते स्फुंदून स्फुंदून रडू लागते। माता कडेवर घेऊन त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते, त्याला त्याची व्यथा समजत नसल्यामुळे खंत वाटते, नाना व्याधींची भीती वाटते, त्याला काही झाले का या शंकेने तिला दुःख वाटते। का रडतोय, त्याला धक्का बसला का, काही झालं का, चटका बसला का, पडला का, काही समजत नाही। शरीराचे रक्षण करता येत नाही, बालकाला काही करता येत नाही, काही चूक झाली तर त्रास होतो। नंतर पूर्वपुण्याईमुळे बालक मोठे होऊ लागते, मातेला ओळखू लागते। दिवसेंदिवस मग माता समोरून दिसली रे दिसली की तो ओरडायला लागतो, त्यावेळी त्याला मातेसारखं दुसरं काहीच आवडत नाही, मातेशिवाय तो राहू शकत नाही। स्मरण झाल्यावर तिचा वियोग त्याला क्षणभरही सहन होत नाही। ब्रह्मादिक देव आले किंवा लक्ष्मीने पाहिले तरी देखील त्याच्या आई वाचून त्याला करमत नाही। मग ती माता कुरूप असो किंवा कुलक्षणी असो किंवा वाईट असो, कशीही असली तरी तिच्यासारखे भूमंडळी कोणीही नाही। असे मातेविना ते मूल केविलवाणे होते, मातेविना त्याला सगळीकडे कमतरता वाटते। तिने रागवलं तरी पुन्हा तिला तो मिठी घालतो, मातेच्या जवळ असताना सुख वाटते, तिने दूर करताच तळमळ होते। अशा प्रकारे माता त्यावेळी अतिप्रिय असते। एखाद्या वेळेस मातेला मरण आले तर प्राणी पोरका होतो, तो दुःखाने आई आई म्हणून झुरू लागतो, आई दिसत नाही म्हणून तो दीनवाणा होतो, केव्हा तरी आई येईल अशी आशा त्याला वाटते। एखाद्या स्त्रीकडे तो पाहतो पण ती आपली आई नाही असं पाहून त्याचं मन हिरमुसलं होतं, तो दीन होतो। मातेच्या वियोगामुळे कष्ट होतात, मनाला दुःख होते, प्रकृती देखील आशक्त होते। एखाद्या वेळी माता वाचली तेव्हा तिची आणि लेखराची भेट होते। बाळ दिवसेंदिवस मोठा होतो, त्याचे बाळपण कमी कमी होऊन तो मोठा मोठा शहाणा होत जातो। आई कुठे गेली तर तिची वाट पाहत राहतो। आणखी मोठं झाल्यावर त्याला खेळाचा छंद जडतो, मुलांचा कळप गोळा करून खेळ मांडतो, त्याच्यामध्ये आनंद दुःख व्यक्त करतो। आई वडील ममतेने काही शिकवतात ते त्याला काही आवडत नाही, त्याला मित्रांची संगत आणि खेळ याचीच चटक लागते। मित्रांमध्ये खेळताना त्याला आई आणि वडील आठवत नाही आणि तिचे आई वडील अचानक आले की त्याला दुःख वाटते। खेळता खेळता कधी अपघात होतो, कधी दात पडतात, कधी डोळा फुटतो, कधी पाय मोडतो, कधी वेड्यासारखा वागतो, कधी मस्ती येते, मग कधी देवी येतात, कधी गोवर येतो, कधी डोकेदुखी, कधी ताप, कधी पोट दुखतं, वायूचा गोळा होतो, कधी भूत धडकतात, जलदेवता त्रास देतात, मुंजा झोटिंग करणी म्हसोबा वगैरेचा त्रास होतो, दुष्ट वेता ब्रह्मराक्षस चेटूक असं काहीतरी मागे लागतात। कोणी म्हणतं वीरदेव, कोणी म्हणतं खंडराव, कोणी म्हणतं ब्रह्मसंबंध, अशा तऱ्हेचा त्रास झाल्यावर काहीतरी करणी केली, कोणीतरी साठवायचे नवस चुकले, अशा प्रकारचे तर्क कुतर्क केले जातात। कोणी म्हणतात हे कर्मभोग आहेत त्यामुळे अंगी नाना रोग जडले, मग पंचाक्षऱ्याला बोलवतात, मंत्र टाकतात, कोणी म्हणतो हा वाचत नाही, कोणी म्हणतात हे मरत नाही, अशा प्रकारे तो पापामुळे यातना भोगत राहतो। गर्भदुःख विसरला तो त्रिविध तापाने पोळला गेला, संसार दुःखामुळे प्राणी कष्टी झाला। आणि याचाच पुढचा भाग आता आपण ऐकूया पुढील भागामध्ये। धन्यवाद।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नामस्मरणात राहणाऱ्यालाच खरं दर्शन होतं. श्रीकृष्ण परमात्म्यांना सुद्धा देह ठेवावा लागलास ना. निराकार असले तरी साकार झाल्यावर त्याला सगळं काही आलंच ना. रूप आलं, गुण आले, सगळं काही आलं. आणि मग व्यवहारामध्ये सर्व करणं आलं. तसंच ते साकारात आले म्हणून त्यांना जाणं हेही आलंच. श्रीकृष्ण व्यवहाराप्रमाणे वागले, वास्तविक पाहता ते आलेही नाहीत आणि गेलेही नाहीत. त्यांना येणं जाणं नाहीच, ते कायमच आहेत. साकाराचं रूप पाहावंसं वाटतं, पण तेच सगळं काही नव्हे हे समजून आपण चाललं पाहिजे. भगवंताला पाहायचं असेल तर त्याला देहात पाहून चालणार नाही, असं श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितलं आणि त्याला ज्ञानानं समजावलं. उद्धवाला हे ज्ञान झाल्यावर त्याने त्याला आता जाऊन गोपींचं समाधान कर असं सांगितलं. त्याप्रमाणे गोकुळात जाऊन तो गोपींना सांगू लागला उद्धव की तुम्ही श्रीकृष्णाला देहात पाहून प्रेम केलं, हे योग्य झालं नाही, तुमची चूक झाली. अशा रीतीनं देहाबद्दल त्याने तिरस्कार उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर गोपीने त्याला म्हटलं की तू आपला वेदांत जिथं कुणी नाही तिथं जाऊन सांग. श्रीकृष्णाला देहात पाहून आम्हाला जे मिळालं ते आमचं आम्हालाच ठाऊक आहे, ते तुला मिळणं शक्य नाही. तर गोपीने श्रीकृष्णावर जे प्रेम केलं ते देहाला विसरून केलं. त्याच्यापुढं त्याने सर्वस्व तुच्छ मानलं आणि त्यामुळंच श्रीकृष्णालाही गोपींच्यावर तसंच प्रेम करणं भाग पडलं. गोपी त्याला अनन्य शरण होऊन राहिल्या. तसं प्रेम करावं. जो नाम घेतो तोच खरा स्मरणात राहतो आणि त्यालाच खरं दर्शन होतं आणि ते रोज सतेज होतं. देहाचं दर्शन हे विसरणार असतं, म्हणून नाम घेत राहा म्हणजे खऱ्या दर्शनात राहाल. सगुण मूर्ती नेहमीच आपल्याजवळ राहणं शक्य नसतं, पण तिची खूण भगवंताच्या नामात आहे. म्हणून आपण नाम घेतल्यावर भगवंत आपल्याजवळ आल्यासारखा आहे. भगवंत सगुणामध्ये असताना रावणाची किंवा दुर्योधनाची बुद्धी पालटू शकले नाहीत. सगुण अवतारानं वासना किंवा बुद्धी पालटण्याचं कार्य होऊ शकत नाही. सद्बुद्धी उत्पन्न करण्याचं सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामातच आहे. व्यवहारामध्ये सुद्धा आपण बघतो की रूप गेलं तरी नाम शिल्लक राहतं. म्हणूनच राम कृष्ण इत्यादी सर्वजण शेवटी नाहीसे होऊन केवळ नाम तेवढं शिल्लक राहिलं. नाम हे स्थिर आहे, रूप हे सारखं बदलणार आहे. कलियुगात सगुण अवतार नसला तरी नामावतार आहे आणि हा नामावतार खरा तारक आहे. नामाकरता नाम घ्या की त्यात राम आहे हे कळेल. भगवंताजवळ काय मागावं? तुझं प्रेम मला लागू दे, एवढंच त्याच्याजवळ मागावं. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार श्रोते हो, मी अरुण सूर्यवंशी।
1: जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेत आपण ऐकणार आहोत प्राध्यापक प्रवीण नवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन, भाग क्रमांक 4। आज आपण ऐकणार आहोत या लेखाचा भाग पहिला। लेखाचं नाव आहे तुमचे मित्र तुमचे भविष्य। घरात कुणी नसलं तर एकट्याला करमत नाही, मग कुठे रेडिओच लाव, टीव्हीच लाव, असं करून माणसाचा आवाज माणसाचे चित्र याची सोबत आपण निर्माण करतो। सुटीमध्ये आपल्या चाळीतले वाडीतले आवडते मित्र कुठे बाहेरगावी गेले असले आणि आपल्याला मात्र कुठेच बाहेर जायचे नसले की त्या सुटीतली गंमतच नाहीशी होते। आपल्याबरोबर हुंदडायला खेळायला मित्र नाहीत ही कसली सुटी। इतकंच काय, लांबच्या प्रवासात गाडीतही स्थिर स्थावर होऊन गाडीने नीट वेग घेतल्यानंतर आपली नजर शोध घेते ते आपल्या बरोबरीचं कुणी आहे का। कुणी नसलं तर मन हिरमुसत, असलं तर त्या नव्या आपल्या बरोबरीच्या वयाच्या मुलाशी कोणत्या युक्तीने ओळख करायची याचा विचार मन करू लागतं। कुठली तरी युक्ती गवसली आणि संवादाच्या पुलाने मैत्री जोडली गेली की बाकी जगाचा विसर पडतो। नव्या गावात सुटीत नातेवाईकांच्या घरी गेल्यावरही आपलं मन नकळत चावून घेतं। दपकत दपकत नव्या सवंगड्यांच्या खेळात आपण सामील होतो, मग सुटीत धमाल रंगते। थोडक्यात काय, कुणाच्या तरी संगतीची आपल्याला ओढ असते। त्यातही ओळखीनं कळतं काही मित्रमैत्रिणीमध्ये आपण अधिक रमतो। आवडी जुळल्या की ते मित्र आणि त्या मैत्रिणी अधिक जवळ येतात। 70-80 विद्यार्थ्यांच्या वर्गातही आपले 4-5 मित्र खास असतात, म्हणजे बाकीचे काही शत्रू असतात असं नाही बरं का, पण सगळ्यांशीच तेवढं आपलं जमत नाही। बाल दोस्तांनो, आपल्या कळत नकळत या मित्रमैत्रिणींचा प्रभाव आपल्यावर मनावर पडत असतो। पुष्कळदा तर आपण घरातल्या माणसापेक्षा आपल्या मित्रांमध्ये जास्त वावरतो, जास्त रमतो। या वावरण्यातून आपल्या या घडत्या वयाला आकार येतो। म्हणून आपण कुणाच्या संगतीत आहोत हे वेळोवेळी तपासून घेण्याची आवश्यकता आहे। पूर्वी एक श्लोक मुलांना सांगण्यात येईल, तो कुठल्याही काळामध्ये लागू होण्यासारखा आहे। सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा ना वडो। खरोखरच योग्य वयात उत्तम संगत मिळण्यासारखे भाग्य नसते, म्हणून वरील श्लोकात सुद्धा प्रार्थना केली आहे, चांगली संगत लाभावी, गुणीजनांचे बोल कानी यावेत, बुद्धी स्वच्छ व्हावी आणि जगातील वाईटाबद्दल आवडच निर्माण होऊ नये। उत्साही मित्र असतील तर स्वाभाविकच आपणही सळसळतो राहतो, टवटवीत राहतो। आळशी उदास निराशावादी मित्रांच्या स्वभावाची छाया आपल्या कामकाजावर पडते। असा मित्र आपल्या सहवासात आला तर त्याचा स्वभाव आपण बदलावा, आपण उदास होऊ नये। पुष्कळदा आपले मन आवडत्या मित्राचे गुलाम होते, त्याचे कसेही वागणे आपल्याला आवडू लागते, वेळेचेही भान उरत नाही, आपल्या आवश्यक कामाचा क्रम चुकतो, फक्त गण्या एके गण्या तोच महत्वाचा वाटतो। सकाट्या पिटत तासांचं खोबरं होतं, आई बाबा हाक मारून बोलावू लागले तर त्यांचा राग येतो, मित्र महत्वाचे वाटत होय ना। आपल्यासह त्यांचाही वेळ फुकट घालवणारे मित्र आपण ओळखले पाहिजेत। मित्रावर मनापासून प्रेम करतानाही अभ्यासाच्या घरकामाच्या वेळेत तडजोड करून चालणार नाही। परीक्षेच्या निकालानंतर सर्वच मित्रांचा समुदाय उत्तम गुणांनी उत्तीर्ण व्हायला हवा। आपल्या संगतीतच मित्रमैत्रिणीच्या भाषेचाही आपल्या भाषेवर उच्चारावर परिणाम होतो, हे लक्षात ठेवा। ती जुनी गोष्ट तुम्हाला माहिती असेलच ना, एकावेळी 2 पोपटांची पिल्लं दोघांना विकली जातात। एक विकत घेणारा गुणी पंडित असतो तर दुसरा विकत घेणारा एक व्यसनी माणूस असतो। काही वर्षांनी आपली पिल्लं किती मोठी झाली हे बघायला तो पोपट विक्रेता जातो, तर गुणी पंडिताकडे पोपट एकदम स्वागत करतो, सुस्वागतम, बसा, पाणी प्या। त्या विक्रेत्याला खूप बरं वाटतं, तो दुसऱ्या पिल्लाच्या उत्सुकतेने दुसऱ्या इसमाकडे जातो। तेथे जातात खाडकन एक शिवीस हासडली जाते पोपटाकडून, तो चपापतो, त्याच्या डोळ्यात पाणी येतं। एकाच घरड्यातील 2 पिलं संगतीमुळे कशी झाली ते पहा। जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेमध्ये सध्या आपण ऐकत आहोत घडणाऱ्या मुलांसाठी या प्राध्यापक प्रवीण डवणे लिखित पुस्तकाचे अभिवाचन.
0: तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा.

मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण एकमेकांची मोबाईलवर बोलणं असू दे किंवा प्रत्यक्षात असू दे, पहिला प्रश्न ठरलेला. कशी आहे? मस्त, मजेत, हे उत्तरही ठरलेलं. हळूहळू गप्पा सुरू झाल्या, रंगू लागल्या की काही वेळापूर्वी मजेत असलेली व्यक्ती मग आपल्या मजेतल्या अडचणी, तक्रारी, आयुष्यातली दुःख या सुरांचं गाणं सुरू करतात. मजेत असलेल्या मैत्रिणीच्या मस्तपणाला दुःखाची लागलेली गहिरी किनार गडद व्हायला लागते. आणि मग काय, तुझ्यापेक्षा माझं दुःख कसं मोठं हे सांगण्याचं जणू स्पर्धाच लागते. आणि शेवट कुणीतरी म्हणतं, खरं आहे गं बाई, माझ्या तर आयुष्यात ना सुख कसं ते नाहीच. अगं ते कुणीतरी म्हटलंय ना, सुख पाहू जाता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. अगदी तसंच गं बाई, हे म्हणणारी व्यक्ती आणि तिचं ऐकणारी व्यक्ती या दोघींचंही किंबहुना मित्रमैत्रिणींनो आपलं सगळ्यांचंच ह्या बाबतीत अगदी 101% एकमत असतं. बघा पटतंय का? पण आपलं कुठंतरी काहीतरी हे म्हणताना चुकतंय का? काही गफलत होतीये का? हा प्रश्न माझ्या मनात अनेक दिवस होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं ते माझ्या मावशीने सांगितलेल्या एका गोष्टीतून. एकदा आम्ही गप्पा मारत असताना असंच माझ्या डोंगरा एवढ्या दुःखाचं दुःखायन मी तिच्या समोर आळवायला सुरुवात केली. मात्र लगेच तिने मला अडवत म्हटलं, हे बघ असं काही नसतं हां, एकतर सुख दुःख प्रत्येकाच्या वाट्याला येतं, निसर्ग नियम आहे तो. हो पण अगं लक्षात कोण घेतं? प्रत्येक जण आपल्या दुःखाचा ढोल वाजवत त्याला डोंगरा एवढं करतं. ही गोष्ट ऐक हां आणि बघ काही कळतंय का? एकदा मग आपलंच दुःख डोंगरा एवढं असं मानणाऱ्या मंडळींचा मोठा तांडा आपापलं दुःखाचं गाठोडं घेऊन देवानी केलेल्या अन्यायाचा जाब विचारायला त्याच्या दरबारी गेला. माझ्याच वाट्यात इतरांपेक्षा जास्त दुःख का रे बाबा कोमलस? हा प्रश्न ऐकताच देव म्हणाला, चुकलं बुवा, झाली खरी चूक, हरकत नाही आपण दुरुस्त करूया. हे बघा, तुम्ही तुमच्या डोक्यावर आणलेलं तुमचं डोंगरा एवढ्या दुःखाचं प्रत्येकाचं गाठोडं तुम्ही इथं खाली ठेवा माझ्या इथं. आणि हो, जाताना असं करा, ह्यातलं तुम्हाला कुठलं पाहिजे ते दुःखाचं गाठोडं घेऊन तुम्ही परत जा. 7 दिवसांनी आपण परत भेटू. 7वा दिवस उगवला आणि मग प्रत्येक जण पुन्हा आपापल्या डोक्यावरचं दुःखाचं गाठोडं घेऊन हजर. देव पुन्हा हसून म्हणाला,

माझं दुःख मोठं, मला डोंगरा एवढं दुःख, किंबहुना आयुष्यात सुख किती नगभर आणि दुःख किती पोटभर, ह्या समजात आपण प्रत्येक जण असतो. नव्हे तो आपला अगदी घट्ट विश्वास असतो. आता मला सांगा, ही आपल्या दुःखाच्या एनलार्जिंगची, त्याच्याकडे झूम करून बघण्याची किंवा दुसऱ्यांना दाखवण्याची ही वृत्ती त्याच्याकडे पाहण्याची असते. खरं तर मित्रमैत्रिणींनो, त्याकडे नीट न बघण्याची असते. आता हीच गोष्ट जर आपण उलट्या प्रतिमान करून बघितली तर काय दिसतं? सुख पर्वता एवढे, दुःख जवा एवढे. आणि पण लक्षात कोण घेतं? मित्रमैत्रिणींनो, ही गोष्ट माझ्या लक्षात आली, मला जाणवली ती राजेंद्र खेर यांच्या गीतांबरी कादंबरीतल्या एका वाक्यानं. वाक्य होतं, आपल्याला जेव्हा दुःख नसतं तेव्हा आपण खरं तर सुखातच असतो. गोंधळलात मित्रमैत्रिणींनो? पण बघा, हा सुख आणि दुःख यांचा कालावधी आपण विचार केला तर काय दिसतं? आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये अपघात, घात, व्याधी, आर्थिक अडचणी किंवा अन्य कुठल्याही समस्या ह्यात कितीदा उद्भवतात आणि त्या नसतात तेव्हा आपण दुःखात असतो की सुखात? हो, आणि त्या अपघात, घात, आत, आर्थिक अडचणी, ज्या काय असतील, वियोग असेल, या सगळ्या गोष्टी संपल्या की पुन्हा आपल्या आपण कशात असतो? कळलं ना? नक्कीच आपण सुखात असतो, या आपत्ती येण्याआधी आणि येऊन गेल्यावरही. हो, पण आपली गफलत कुठे होते माहिती? मला असं वाटतं, आपण जर विचार केला तर ज्यावेळेला मला अपघात होतो किंवा अन्य काही कारणांनी आपण रुग्ण बनतो, हा कालावधी किती असतो? महिने, 2 महिने, 6 महिने, वर्ष मॅक्झिमम. आयुष्याची वर्ष 70-75, म्हणजे ही 1-2 वर्ष वजा केली तर मला सांगा आपण सुखात असतो की दुःखात? इथं आता ह्या प्रतिमा आपणच आपल्या मनाशी ताडून पाहिल्या तर सुख पाहू जाता जवा पाडे की पर्वता एवढे, हा आपणच विचार करायला हवा. पण लक्षात कोण घेतं? मला वाटतं मित्रमैत्रिणींनो, तुम्ही नक्कीच लक्षात घ्याल आणि तुम्हालाही हे पटेल की आयुष्यातला दुःखाचा काळ थोडा असतो, सुखाचा काळ मोठा असतो, पर्वता एवढा असतो. पण लक्षात कोण घेतं? कारण आपल्या आयुष्याच्या खात्यात आपण दुःखाचं बाजू ही आपण क्रेडिटला टाकतो आणि सुखाची बाजू दुर्लक्ष करून ते आपल्याला न जाणवून डेबिटच्या कॉलममध्ये टाकतो. आणि मग म्हणतो काय, सुख पाहू जाता जवा एवढे, दुःख पर्वता एवढे. बघा, विचार करून पटतंय का? लक्षात येईल? हो, पण लक्षात कोण घेतो? मित्रमैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशाच शेअरिंगसाठी.

नमस्कार, मी मोहना कारखानेस सिंगापूर इथून बोलते. चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण जाणार आहोत बर्लिन जर्मनी इथे. मंडळी, आपल्याला बर्लिनमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा अनेक ठिकाणांना भेट द्यायची आहे, पण सर्वात प्रथम मी तुम्हाला जगप्रसिद्ध म्युझियम आयलंड इथे घेऊन जाणार आहे. याचे कारण, यापूर्वी मी अनेक देशात फिरले आहे, सुंदर वस्तू संग्रहालय पाहिले आहेत, पण एकाच आवारात एकाच ठिकाणी इतकी अप्रतिम वस्तू संग्रहालय पाहण्याचा योग प्रथमच आला. भव्य प्रचंड इमारतींचे सुंदर बांधकाम म्हणजे काय असते याचा अनुभव या प्रचंड वास्तू पाहिल्यावर येतो. पॅरिसमधले लुअर म्युझियम देखील अशाच एका अप्रतिम वस्तू संग्रहालयाचे उदाहरण आहे. इथली पेंटिंग्स आपण आयुष्यात एकदा तरी जरूर पहावीत. असो, या आयलंडला भेट द्यायला आपण बसने, ट्रामने किंवा टॅक्सीनेही जाऊ शकतो. आपल्या खिशाला परवडेल आणि आपल्याकडे किती वेळ आहे या गणितावर आधारित आपले वाहन आपण ठरवावे. बर्लिनचे रस्ते, वाहने चांगल्या स्थितीत असून आपल्याला वेळेवर इच्छित स्थळी पोहोचवतात. जगात जपान इतके वेळेच्या बाबतीत काटेकोरपणे चालणारा देश आढळणे कठीण, पण जर्मनीत सुद्धा हे व्यवस्थापन चांगले आहे. इथली लोकसंख्या मर्यादित आहे, स्वच्छता आणि सुरक्षितता लक्षणीय आहे. मंडळी, गर्दीतही आपले सामान, पैसे सुरक्षित राहते. आता मुख्य विषयाकडे वळूया. ही वस्तू संग्रहालय प्रशियन राज्यकर्त्यांच्या काळात बांधली गेली होती. सन 1999 या वास्तूला युनेस्कोचे वर्ल्ड हेरिटेज स्टेटस मिळाले आहे. या सर्व वास्तू भुयारी रस्त्यांनी जोडल्या आहेत, बरं का. जगप्रसिद्ध नेफेरतितीचा अर्धा पुतळा इथे ठेवला आहे, त्या न्यूएस म्युझियमपासून आपण पाहायला सुरुवात करूया. माझ्या लक्षात असं आलं की प्रत्येक इमारत ही प्रचंड मोठी आहे. आतमधली दालनं, त्या दालनाच्या भिंती, वर्तुळाकार जिने, वस्तूंची मांडणी, रचना सगळंच अचंबित करणारं आहे. शिवाय अतिशय व्यवस्थितपणे एक एक वस्तू मांडलेली आहे. इथे कमालीची सुरक्षितता आणि स्वच्छता पाळलेली असते. फिरून दमल्यावर बसण्यासाठी बेंचेस आहेत, स्वच्छतागृह आहे, भूक लागल्यावर क्षुधा भागवायला मोठे स्वच्छ कॅफेटेरिया आहे. येणारे पर्यटक सुद्धा या सगळ्याचा आदर ठेवत शांतपणे एक एक वस्तू अभ्यासू नजरेने पाहत असतात. हे खरंच कौतुक करण्यासारखे आहे. काहीतरी अर्वाच्य बोलत त्या वस्तूंचा किंवा पेंटिंग्सचा अनादर करणे अशी खटकणारी गोष्ट इथे कुठेही दिसत नाही. याचा विशेष उल्लेख करावा असे मला वाटते. शिवाय सौंदर्यवती नेफेरतिती अगदी खरीखुरी समोर आहे असा भास अनेकदा होतो. काचेच्या पेटीतले अर्धपुतळे, पेंटिंग्स आणि त्या त्या काळातील धातूच्या दुर्मिळ वस्तू पाहताना तिथून हलूस नव्हे असे वाटते. 18व्या किंवा 19व्या शतकात काही व्यापाऱ्यांकडून अशा दुर्मिळ वस्तू विकत घेऊन त्या इथे प्रदर्शनासाठी ठेवल्या आहेत असे समजले. या वस्तू आपल्याशी बोलतातच जणू. त्या त्या काळातील लोकांचे जीवन आपल्या डोळ्यासमोर येते. मॉनेट आणि कॅस्पर ड्रेव्हिड फ्रेडरिक यांचे काम तर पाहतच राहावेसे वाटते. बोर्ड म्युझियममधले धातूचे आणि विविध प्रकारचे स्थापत्यशास्त्र मनाला भुलवणारे आहे. शिवाय इजिप्तच्या हजारो वस्तू, ज्या दागिने, घरातील वस्तू, मृत व्यक्तींचे सांगाडे, ममीज, हे सगळं पाहताना आपण इथे वस्तू संग्रहालयात आहोत हेच मुळी विसरायला होते. मुळात या सर्व वस्तूंचे कलेक्शन एका छपराखाली करणे ही फार मोठी गोष्ट आहे
आणि त्यातून त्याची निगा ज्या तऱ्हेने राखली गेली आहे ते वाखाणण्यासारखे आहे. मंडळी, या आयलंड सभोवताली असणारे रमणीय वातावरण, संत वाहणारी स्प्री नदी, रंग बदलणारे आकाश आणि आपल्याकडे रोखून पाहणारा सूर्य, या निसर्गाच्या जिवंत कलेला पाहताना या आयलंडवर 5-5.5 तास कसे निघून जातात हेच कळत नाही. मी सुद्धा वेळेचे भानच न ठेवता सावकाश एक एक किमती वस्तू पाहत पाय खूप दुखेपर्यंत आणि मनाचे पूर्ण समाधान होईपर्यंत फिरत राहिले. पूर्ण बेचिराख झालेल्या बर्लिनने पुन्हा दिमाखात उभे राहत उभ्या केलेल्या या वास्तूला मनोमन दुवा देतच मी बाहेर पडले. माझ्या या छंदाला पूर्ण अनुमती देणारे मिस्टर कारखानेसुद्धा शांतपणे मला सर्व पाहून देत स्वतःही या भ्रमंतीचा आनंद घेत होते. त्याचप्रमाणे तुम्हीही घ्याल अशी मला खात्री आहे. खरं तर बर्लिनमधले सर्वात आनंद देणारे स्थळ म्हणजे म्युझियम आयलंड असंच मी म्हणेन. सध्या पर्गॅमम आयलंड हे दुरुस्तीसाठी बंद ठेवले आहे, पण मंडळी बाकीच्या वस्तूसंग्रहालयाला तुम्ही जरूर भेट देऊ शकाल. आजची ही भ्रमंती आपल्याला आवडली असेल अशी आशा करते आणि इथेच थांबते. यापुढील भागाला भेट देण्यासाठी भेटूया याच वारी याच वेळी. नमस्कार. नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी मोहना कारखानेस सिंगापूर इथून बोलते आहे.

0: एकदा फुलांची भरली शाळा, बघता बघता सारी फुलं झाली गोळा. ठुमकत ठुमकत आली चमेली सायरी, लाजून जाई जुई दारातच उभी राहिली. मोगरा दरवळा घेतले लक्ष वेधून, अबोली जणू उभी बाजूला उठंगून. पारिजात कुंद चाफानी चांदणी, शाळेत झाली फुलांची पटापट उजळणी. गुलाबराव मास्तर उभे होते ऐटीत, शेवंती म्हणाली, गुरुजी बघा की हो पाटीत. सूर्यफुल म्हणाले, मी लेते आहे पाडे. कोरांटेने पाटी दाखवताच घेतले आडे वेडे. बकळूने तर केले सरांवर प्रेमाची शिंपण, गुंग्यानेच वाजवली की तेवढ्यात घंटा घणघण. प्रेम आणि आनंद वाटण्याचा घेतला सर्वांनी वसा. जगभरातील सारीच फुले म्हणतात, हसा हसा ओ हसा हसा. बाळांनो मात्र तुम्ही एकूण किती फुले आहेत ते मोजत बसा बरं. काय मंडळी, आजीने एकदम कोडच घातलं की आज हो आल्या आल्या. नाव सांगितलं नाही कारण गरजच नाही. कोण येतं रविवारी 10:30 तुम्हाला माहिती आहे हो की नाही? म्हणून मग फुलांचं गाणं तुम्हाला आधी मी वाचून दाखवलं माझ्या पुस्तकातलं हो. संस्कार नावाचंही माझं पुस्तक आहे. आणि फुलं म्हणतात, हसा हसा फक्त हसा हो. बघा किती फुलं आहेत हो बाई. तुम्हाला मोजायला सांगितले, चमेली आहे, सायली आहे, मोगरा आहे, अबोली आहे, पारिजात आहे, कुंद, चाफा, चांदणी, बापरे बापरे बापरे, गुलाबराव मास्तर आहे, शेवंती आहे, सूर्यफूल आहे, कोरंटे आहे, बकुळ आहे. बापरे मग मोजताय ना फुलं? नुसती फुलंच मोजायची का? मग काय करायचं? प्रत्येक फुल काय सांगतं हो, प्रत्येक फुलाचं काय वैशिष्ट्य आहे हो, साईबाबांना विचारायचंय. कुंद कसा दिसतो, पारिजात कशी किती सुंदर दिसतो, चाफाने चांदणी सुद्धा सुंदर असतात हो की नाही? आणि गुलाबराव मास्तर फार आवडतात आपल्याला. आणि सूर्यफूल तर सूर्याच्या आयटीत जिकडे जिकडे सूर्य जाईल तिकडे तिकडे आपलं तोंड वळवतो. बापरे किती छान, सूर्यावर किती प्रेम, सूर्याच्या दिशेने तोंड वळवायचं हो. बकुळ फुलं तर खूप आवडतात आपल्याला हो की नाही? मंडळी पारिजात जेव्हा ओघळतो, जेव्हा अंगणात सडा पडतो, तेव्हा बघत राहावं. इतकी नाजूक फुलं आहेत, इतकी नाजूक फुलं आहेत, एवढी सुंदर आहेत. थोड्या वेळाने त्याचा आपोआप पाणी व्हायला लागतं. एवढी नाजणुकाई पाण्याची बनलेली असावी. सौंदर्यात तर हात कोणी धरणार नाही. केसरी देख, नाजूक पाकळ्या, पांढरा शुभ्र अशा. मी तुम्हाला म्हणते, कोणतं फुल सुंदर नाहीये? प्रश्न कसा आहे बघा माझा, कोणतं फुल सुंदर नाहीये? काय तुम्ही म्हणाल असं कसं मॅडम? सगळीच फुलं सुंदर आहेत. तुम्ही जेव्हा बाभळी एखाद्या बाभळीजवळ जाऊन पहा, पिवळा धमक गेंद असतो एवढासा, छोटस त्याला बारीकशी काठी असते. आणि ते फूल तोडून जरा तुम्ही हातात घ्या बरं का मंडळी? हो खूप बाबळी असतात रस्त्यावरती. आपण जातो पण बाबूळ म्हणून झिटकारतो, नाक मुरडतो, लक्ष देत नाही. पण जेव्हा ती फुलते, तिच्यावरची जे गेंद आहे ते इतके मखमली असतात, हाताला लावलं की मलमलच जणू काही. आम्ही लहान होतो ना मंडळी, आम्हाला काय तुमच्या सारखा मोबाईल नव्हता, शहरातले गेम्स नव्हते, कॅरम नव्हता, पत्ते नव्हते. आम्ही काय करायचो? सागर गोट्या खेळायचो, बाहेर पळायचो, शेताडीमध्ये बाजूला जायचो, त्याला सांबार कांडा लावला असं शेताला, त्याचे लाल भोंडं असतात ते बघणार, ते तोडून खाणार हो. आणि आजूबाजूला काय काय दिसतात, कोणकोणती फुलं आहेत, सुगरणचं घरटं आहे की नाही. अहो रस्त्याच्या कड्याला बाबू तर असतेच असते, पण गवतामध्ये नाजूक उंच दांड्याची टणटणी नावाची छोटी बारीक पिवळसर हिरवी फुलं असतात, अगदी नाजूक. वाऱ्यावर इतकी छान डोलतात, काय सांगू तुम्हाला, बसतात. आणि सौंदर्य म्हणाल एवढं नाजूक आहे, पाकळ्या म्हणाल इतक्या बारीक आहे की कोणाच्या लक्षातही येऊ नये. पण हे गुच्छच्या गुच्छ जेव्हा पाऊस पडल्यानंतर गवत वाढतं, त्या गवतामध्ये या दांड्या वर येतात आणि अशा काही डोलतात त्या की विचारू नका. लहानपणी आम्ही जे सगळे बघितलंय ते मनावर कोरलं गेलेलं आहे, ते आम्ही कधीही विसरू शकत नाही. म्हणून तुम्ही सुद्धा असं निसर्गातलं बारीक सारीक सौंदर्य नजरेने टिपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नुसतं सौंदर्य टिपूनही उपयोग नाही, ते सौंदर्य बघताना थोडा विचारही करायचा असतो. उदाहरणार्थ ही फुलं आहेत, वऱ्यावर डुलतात, दिवसभर आनंदात दिसतात, आपल्याला आनंद देतात, संध्याकाळी मलूल होतात, पाकळ्या मिटून जातात आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं निर्माल्य होतं, म्हणजे काय, झाडात तळी ते गळून पडतात. बघा, अवघ्या एका दिवसाचं आयुष्य, किती, फक्त एका दिवसाचं. पण या एका दिवसात उमलल्यापासून मिटेपर्यंत ते जे सौंदर्य आहे उधळून टाकतात, दुसऱ्याला देतात. भुंगे येतात, रस चोखतात, फुलपाखरं येतात, फुलावर बसतात, मधच चोखतात आणि ही फुलं त्या भुंग्यांशी, मधमाशांशी, फुलपाखरांशी गट्टी करतात. असं म्हणतात का, अरे माझं मध घेऊ नको, हे माझं आहे, अरे माझ्याकडे बघू नका, मी सुंदर आहे, मला दुष्ट लागेल. अजिबात नाही. त्यांचं जगणं पूर्णपणे दुसऱ्यांसाठी आहे, इतरांसाठी आहे, इतरांना आनंद देण्यासाठी आहे. असंच आपण यांच्याकडून शिकलं पाहिजे. फुलं बघतो, खसखस तोडतो, सूर गाळून टाकतो, फेकून देतो, कसलं कसलं हे अडदांड पण. अहो त्यांना झाडावर राहू द्या, किती सुंदर दिसतात, किती नाजूक असतात, कशा हसतात, कसे डुलतात, आपल्याशी बोलतात, आपल्याला आनंद देतात. मग अशा फुलांकडे बघून जे सृष्टी सौंदर्यात भर घालतात, मनुष्य प्राणाला आनंद देतात, अशा फुलांना चुरगळून टाकून फेकून द्यायचं का, अजिबात नाही. ज्या ज्या गोष्टी सृष्टीतल्या आपल्याला आनंद देतात, त्या आपल्यासाठी आहे, देवबाप्पाने निर्माण केलंय. देवबाप्पाने किती हजारो लाखो गोष्टी निर्माण केल्या आणि व्हरायटी म्हणाल ना, तर निसर्गा इतकी कुठेच नाही, कुठेच नाही. एक रंग दुसऱ्यासारखा नाही, लाखो रंग आहेत, लाखो फुलं आहेत. भारतातली वेगळी आहेत, परदेशातली वेगळी आहेत. लाखो पक्षी आहेत, भारतातले वेगळे आहेत, परदेशातले वेगळे आहेत. इतके सुंदर आहेत, इतके सुंदर आहेत की कापडवाल्यांनी डिझाईन त्यांच्याकडून शिकावं. हो, मी अलीकडे पक्ष्यांचे व्हिडिओज पाहिले, बापरे काय सुंदर आहे तो, काय त्यांचे रंगरंगोटी आहे, काय त्यांचे ठिपके आहेत आणि काय त्यांचे नखरे आहेत. असे काही नाचतात की मन जडतं हो त्यांच्यावर. पायाने छिनछिन छिनक काय करतात, माना काय वेळवतात, बोलतात किती गोड. हो, म्हणून म्हणते तुम्हाला, फुलांकडे आनंदाने बघायला शिका, त्यांच्याकडून आनंद घ्या आणि असाच आनंद मी इतरांना देईल अशी खुणगाट मनाशी बांधा. हो, हा जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही. बघा, एका दिवसाच्या आयुष्यामध्ये फुलं पूर्ण जगाला आनंद देतात, सुगंध देतात, वारा तो सुगंध आपल्यापर्यंत पोहोचवतो. आपण डोहा किती छान चाफा आहे, कवटी चाफा, अहो का सुंदर सुवास आहे त्याचा. हो, चांदणीची फुलं वास नाही दिसतात, किती सुंदर. आपण काढतो आणि देवाला वाहतो. कोरांटी सुद्धा किती सुंदर असते, पांढरी असते, निळी असते, केसात माळली की सुंदर दिसते. गुलाबाचा तर काय प्रश्नच नाही, गुलाबावर सगळेच प्रेम करतात. म्हणून सांगते तुम्हाला की फुलं आपल्याला प्रेम करायला शिकवतात. मग आपण फक्त बघून घ्यायचं सोडून द्यायचं का, नाही, आपण काहीतरी शिकायचं असतं. सृष्टीतली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक प्राणी, प्रत्येक पक्षी आपल्याला काहीतरी शिकवतो. हो, फुलं प्रेम करायला शिकवतात, सुंदर दिसतात, आनंद देतात आणि सांगतात की आमच्यासारखे आनंदी राहा, आमच्यासारखे हसा डुला, आमच्यासारखं प्रेम करा. हो, एक दिवसाचं काय, एक वर्षाचं काय, 100 वर्षाचं काय, आयुष्य हे लांबलचक नसावं, थोडंसं असलं तरी ते सुंदर कसं करता येईल, इतरांना कसं काही देता येईल, किती जगला यापेक्षा कसा जगला हो, आपले देशभक्त किती नाही जगले, कसे जगले, देशासाठी जगले, म्हणून ते आजही मेलेले नाहीत। बाबू गेनू आजही आहे, भगतसिंग आजही आहे, सावरकर आजही आहेत, आम्ही विसरलो का त्यांना? नाही। म्हणून देवाने हे जे तुम्हाला अनमोल आयुष्य दिलं आहे, हे अनमोल आयुष्य थोडंफार तरी इतरांसाठी खर्च करता आलं पाहिजे। मी मी मी आणि मी काही उपयोग नाही। तुम्ही आला आहात तर फक्त स्वतःवर प्रेम करू नका, इतरांवरही प्रेम करायला शिका। मग काय मंडळी, मुलं काय शिकवतात? इतरांवर प्रेम करायला, इतरांना सुख द्यायला, दृष्टी सुख। फुलांना काय देता येतं? दृष्टी सुख देता येतं। काय देता येतं? सुगंध देता येतो। येऊला असा जीव आहे, पण एका दिवसात जगाला कसं सुखी करता येईल, कसं आनंद देता येईल, माझ्याकडून काय मी देऊ शकतो याचा विचार करत ते जगतात। आणि एका दिवसातच आयुष्य संपलं तरी दुःख मानतात। ओ, काही फुलं नशिबान असतात, देवाच्या पायावर जातात, देवाच्या गळ्यात बिलकतात। काही फुलं दुर्दैवी असतात, प्रेतांवर जातात, स्मशानात जातात। पण फुलं कधी म्हणतात का, मृत व्यक्तीच्या गळ्यात मी पडलो, मी देवाच्या गळ्यात का पडलो? नाही, त्यांचं ते कामच नाही। त्यांची जिथे जिथे जशी गरज आहे तसं तसं त्यांना वापरलं जातं। ते वधूवरांच्या गळ्यात पडतात, हो की नाही? आपल्या केसात त्यांना माळतं, देवाच्या गळ्यात सुंदर माळ दिसते की या आपल्याला आवडते। सभागृहात जातात, नेत्यांच्या गळ्यात जातात, गुंडांच्या गळ्यात जातात। पण फुलं कधी तक्रार करतात, मी गुंडाच्या गळ्यात का पडलो, मी प्रेताच्या गळ्यात का पडलो, मी देवाच्याच गळ्यात का पडलो? नाही, नाही, मुळीच म्हणत नाही। तुम्हाला जे काम दिलं आहे, तुमचं काम आहे सुंदर दिसणं। मग ही सुंदर दिसणारी फुलं कोणतेही तक्रार न करता त्यांचा जसा वापर होईल तिथे तिथे ते सौंदर्य वाढवण्याचं काम करतात, तिथे तिथे ते पावित्र्याची शिंपण करतात। बघा, एक छोटस फूल त्याच्या छोट्याशा आयुष्यात किती महान काम करून जातं। आणि आपण एवढं मोठं आयुष्य, भलं मोठं आयुष्य, एवढ्या मोठ्या आयुष्यात जर आपण काहीही काम केलं नाही तर आपला जन्म व्यर्थ आहे। सृष्टीतली प्रत्येक गोष्ट तुम्हाला काहीतरी शिकवते हो, लक्षात घ्या। पक्षी सांगतात गोड बोला, आनंद द्या, हो, कुणाच्या आध्यात नाही, मध्यात नाही। लवकर उठतात, लवकर झोपतात, पहाटे लवकर उठतात, 3:30-4 त्यांची सकाळ सुरू होते। एवढे गोड बोलतात, एवढे गोड बोलतात, इतक्या शिट्ट्या घालतात की आपण ऐकतच राहू। बघा, पशुपक्षी, फुलं, पानं, अहो नुसतं हिरवंगार झाड दिसलं ना तरी आपल्याला आनंद होतो, म्हणतो वा किती सुंदर रंग आहे। आता सध्या पाऊस पडतोय, उशिराच आले पाऊस महाशय, पण तरी पहिला पाऊस पडला रे पडला की जमिनीतलं गवत असं काही फुलावरून वर येतं, या 8 दिवसात त्याची मखमली गादी रस्त्याच्या कडेने हो। जिथे जिथे माती आहे तिथे तिथे हे गवताचे गालीचे तयार होतात। बघताय तुम्ही, रस्त्याच्या कडेला फुटपाथ असतो, थोडीशी माती असते कुठे कुठे, या मातीत पडलेलं बी जणू पावसाची वाट बघत असते। एरवी कितीही पाणी घाला हे गवत फुलून येत नाही, पण पहिला पाऊस होताच असं काही फुलतं, देवाचे आभार मानत ते की देवा अरे तुझीच वाट बघत होतो, पावसा तुझीच वाट बघत होतो, आणि जमिनीत पडलेलं हे बी मागच्या वर्षाचं जमिनीत गडप झालेलं टरारून वर येतं, आणि झाडांबरोबर रस्त्याच्या कडेलाही या गवतांच्या गाद्या तयार होतात, आणि त्याच्यावरून आपण चालतो। हे गवत जेव्हा वाढतं सकाळी धवबिंदू त्याच्यावरती पडतात, सूर्याची किरण पडतात आणि यादव बुंदीची किरण पडतास त्या गवतावरती तेवढे सुंदर दिसतात, त्यावरती किरण पडले की दो बिंदू लकाकतात आणि आपलं लक्ष वेधून घेतात. बघा, मी गवत आहे, मी दुर्लक्षित आहे, माझ्यावरून तुम्ही चालता, माझी काहीही तक्रार नाही, मी मुळीच तक्रार करत नाही, मला देवाने जसं ठेवलंय तसं मी राहतो. बघा, मी आता उंच झालो, माझ्यावरती दो बिंदू पडले, बारा बघा कसा खेळवतो मला, कसा हलवतो मला, दो बिंदू बघा किती छान चमकत आहेत, सूर्याची किरण त्यातनं परावर्तित होत आहेत आणि मी सुद्धा दुर्लक्षित गवत. दोबिंदू पडल्यानंतर मी जरी दुर्लक्षित असलो तरी तुमचं लक्ष वेधून घेतो आहे. अर्थात हे जे मी सांगते आहे हे बघण्याची दृष्टी हवी. सृष्टीत प्रत्येक ठिकाणी काय दडलंय, कुठे काय दिसतंय, कोणत्या गोष्टीचा काय अर्थ आहे, आपल्याला कोण काय काय देत आहे हे समजण्याची सुद्धा दृष्टी लागते. परवा आम्ही आमच्या बायका आपल्या लेडीजचा साहित्यसाठी ग्रुपचा आमचा एक आश्रमशाळेमध्ये कार्यक्रम होता, तो कार्यक्रम आटोपल्यावरती आम्ही चंद्रेश्वरी महादेवाच्या डोंगरावरती चांदवडला गेलो. काय सांगू मंडळी तुम्हाला, उंच डोंगरावरती तिथे पठार आहे आणि आजूबाजूला चांदवडचे सगळे डोंगर आहेत, मोठे मोठे होणार चांदवडचे डोंगर माहिती तुम्हाला मोठे मोठे आहेत, आणि वरती उंच डोंगरावर गेल्यानंतर सपाटीवरती एवढी गर्दी होती लोकांची, बापरे बापरे वाहनच वाहन, ते सरोज इतकं सुंदर आहे काय सांगू तुम्हाला. वाहन तळाला जागा मिळत नव्हती लोकांना गाड्या ठेवायला, कुटुंबेच्या कुटुंबे त्या चंद्रेश्वरी महादेवाच्या डोंगरावरती आले होते. महादेवाचं मंदिर तर छान आहेच पण त्या वरती पठारावरती गेल्यावर तर भुरभुरु पाऊस पडत होता आणि त्या भुरभुरणा पावसाचा एक पडदा धुक्याचा एवढा मोठा पडदा, प्रचंड पडदा, की जणू काही आम्ही बर्फाच्या डोंगरावर आहोत असं मला क्षणभर वाटलं. मी ज्या झाडाच्या खाली पारावरती छत्री घेऊन बसले होते, बाजूला जर टाकली तर एकही डोंगर मला दिसेना. सगळे भुरभुरणाऱ्या पावसाच्या धुक्यामध्ये गुडूप गुडूप म्हणजे अगदी गुडूप, फक्त फक्त रे फक्त पांढरा पडदा. अरे बापरे, आता सुद्धा ते सुंदर दृश्य माझ्या डोळ्यासमोर दिसतंय. भरारणारा वारा होता, पावसाचे तुषार होते, तरीही सगळी मंडळी डोंगरावर आलेली, कोणीही एका जागी बसली नाही. भुरभुर त्या पावसात छत्री न घेता ही सगळी हौशी मंडळी डोंगरावरती त्या सुखद पडद्याचा, धुक्याच्या पडद्याचा, सृष्टी सौंदर्याचा आस्वाद घेत होते. हो, सर्वत्र सर्वत्र माणसं विखुरली होती भर पावसात, कोणी फोटो काढत होते, चिंब भिजत होते, धावत होते, पळत होते, जणू काही सौंदर्याने त्यांना वेड केलं होतं, इतकं ते सुंदर दृश्य होतं. मीही अजून तिथे गेले नव्हते. चांदवडच्या घाटातला आमच्या 56 फेऱ्या आतापर्यंत झाल्या असतील. देवीच्या मंदिरात आम्ही खूप वेळा गेलो रेणुकाचं दर्शन घ्यायला, पण हा वरती चंद्रश्री डोंगर आहे तिथे गाड्या जातात हे मला आता अलीकडेच कळलं होतं. नशीब असं की त्या दिवशी आमच्या साहित्य सखीची सहल नेमकी त्या डोंगरावर गेली आणि आम्ही धन्य झालो. हो, धन्य झालो. भुरभुरणाऱ्या पावसात धुक्याच्या पडद्यात त्या डोंगरावरती स्वतःचं अस्तित्व विसरून जाण्यात जो काही आनंद आम्हाला मिळाला तो अवर्णनीय आहे, शब्दात तो मला सांगता येणार नाही, इतका सुंदर आहे. म्हणून तुम्ही सुद्धा एखाद्या रविवारी, हो रविवारशिवाय आपल्याला सुट्टी नसते, एखाद्या रविवारी तुमच्या आई पप्पा भाऊ बहिणी कुटुंबीय यांच्यासह चंद्रेश्वरी डोंगरावर जा आणि तिथल्या सृष्टी सौंदर्याचा आस्वाद घ्या, डोळा भरून ते बघा, नाचा बागडा, असा सल्ला मी तुम्हाला देईल. काय मग जाणार ना, आजीचं तुम्ही ऐकता. हो, आजी चांगल्या चांगल्या गोष्टी सांगते, चांगल्या चांगल्या गमती सांगते, चांगल्या चांगल्या चांगली चांगली गाणी म्हणते. हो की नाही, आता फुलांचं किती छान गाणं आपण
1: ऐकलं की नाही? हो, पूर्वी काय होतं माहिती तुम्हाला? प्लास्टिकच प्लास्टिक जिकडे तिकडे असायचं. हो, हल्ली आपण थोडे शहाणे झालो आहे. प्लास्टिकवर बंदी आली आहे तरी आपण प्लास्टिक वापरत नाही असं नाही. आपण चोरून लपून ज्याच्यावर बंदी आहे असं प्लास्टिकही आपण वापरतो. मी का विषय काढला तुम्हाला हा प्लास्टिकचा? अशासाठी काढला, जेव्हा केव्हा तुम्ही एखाद्या सौंदर्यस्थळी जाता त्या ठिकाणी सौंदर्याचा आस्वाद घेताना अशा सौंदर्यस्थळाचा अपमान करू नका. हो, तुमच्या जवळच्या प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या बॅगा, जे काही तुम्ही नेलं असेल, खाण्याच्या डिशेस असतील, पाण्यातील काही बाटल्या असतील, कृपया त्या सगळ्या आपल्या घरी घेऊन यायच्या. हो, आपल्याकडे गाडी असते, डिकी असते, पिशव्या असतात, तो एवढा सुंदर डोंगर घाण केला तर पुढच्या वेळी जायला शरम वाटेल, इतकी घाण तिथे झालेली असेल. एकाने कचरा टाकला, रे टाकला, दुसरा काय हा त्याने टाकलाय, मी काबरा नको टाकू. चांगली गोष्ट करायला माणूस मागे राहतो, पण वाईट गोष्ट व्हा हा त्याने घाण केली म्हणून मी टाकले, काय फरक पडतो? फरक पडतो. एकाने केलेली कृती हजारांनी केली की ती पर्यावरणाला अत्यंत घातक असते. हो, म्हणून चंद्रेश्वरी डोंगरच नव्हे, तुम्ही जिथे जिथे सहली झालो. आता पावसाळ्याच्या सहली फार निघतात. पावसाळ्यात मका खायला, बुट्टा खायला, बाहेर फिरायला, मजा करायला, पाण्याचे धबधबे बघायला, हो ठिकठिकाणी गर्दी मी बघते आहे. जिथे जिथे पाण्याचे ओघळ झरे आहेत, प्रपात आहेत, त्या त्या ठिकाणी पर्यटकांची प्रचंड गर्दी आहे. असू द्या, सौंदर्याचा आस्वाद घ्यायचाच असतो, पण तो आस्वाद घेताना आपल्याकडून निसर्गाची हानी होणार नाही हे बघणं आपलं काम आहे. निसर्ग आपल्यासाठी आहे, तुम्ही त्याची हानी कराल तर तो तुमची प्रचंड हानी करतो. हो, आपण झाडं तोडली, डोंगरावरची दऱ्या कोसळायला लागल्या आहेत, पावसाचे लोटच्या लोट डोंगरावरची माती वाहून येतात आणि आपली घरं, दारं, गाड्या, गुरं, ढोरं सगळे पावसात वाहून जाताना आपण बघतो आहोत. ही कोणाची चूक आहे? डोंगराची चूक नाही, निसर्गाची चूक नाही, ही आपली चूक आहे. अतोनात झाडी तोडल्यामुळे डोंगर खिळखिळे होतात, त्याच्यात पाणी मुरत सैल होतात, ते ती माती भिजली की ती वाहू लागते आणि मग अख्खा डोंगर, अख्खा कडा माती सहित, झाडांसहित प्रचंड पावसाच्या लोटाने जमिनीवर येतो ना, आपल्या सकट आपल्या घरदाराला वाहून घेऊन जातो. बघा, आपली चूक निसर्गाला किती घातक ठरते, आपल्या जीवनाला घातक ठरते, आपला आपल्याला नाशकारक ठरते. ही चूक निसर्गाची नाही तर आपली आहे. म्हणून आपण झाडे लावली पाहिजेत, ती वाढवली पाहिजेत, डोंगर खच्चीकरण नाही केलं पाहिजे. अहो, हे आहेत तसे राहू द्या, की निसर्गाचे पूजक आहेत, निसर्गाचे दूत आहेत, आपल्याला सौंदर्य देण्यासाठी ते आलेले आहेत, आपल्यासाठी ते आहेत. आपण त्यांचा उपभोग घ्यायचा आहे, त्यांचा सर्वनाश करायचा नाही. काय मुलं, काय मुलांना मग काय कळलं? फुलांसारखं हसायचं, डुलायचं, नाचायचं, आनंद द्यायचा. आपल्या वाटाला जे काही आयुष्य आलेलं आहे ते माहीत नाही किती आहे, पण जे आहे त्याच्यात प्रत्येक दिवशी आपल्याकडून काही चांगली कृती घडेल, घडली की नाही याचा शोध घ्या. आज संध्याकाळपर्यंत मी काय चांगलं केलं, मी कुणाला मदत केली का, मी कुणाला आनंद दिला का, हे तपासून बघा. आणि तुम्ही जेव्हा हे तपासून बघाल तेव्हा तुम्हाला आनंद होईल आणि दुःखही होईल. अरे रे, मी आज जशी भांडलो, अरे रे आईला मी आज रागवलो, अरे रे मी रस्त्यात कचरा टाकला, अरे रे मी फूल चुरगाळलं. हो, नक्की वाटेल तुम्हाला. मग असा पश्चाताप करण्याची वेळ येऊ द्यायची नाही. हो की नाही? हो, खूप काही तुम्हाला सांगितलं मी आज. बेटांनो, तुम्ही लहान आहात म्हणून चांगल्या गोष्टी शिकून घ्या, त्याच उपयोगी पडतात. कळलं मग? जाऊ आता. बाय बेटांनो, बाय बाय.

राम राम मंडळी. मी डॉक्टर राजेश नामदेव राव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू. बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आपल्या बरोबर आज परत आहेत स्वातंत्र्य दिन साजरा करायला कर्नल राखी.